0: लेट्स गो।
1: वो देखिए सब समय अनुसार होता है और आपका समय आ गया।

மக்கடம் டும்.

नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आपला सेगमेंट मुंबई लोकल विथ आरजे कोमल. तर आपल्या सेगमेंटमध्ये आज आपण आता सुरुवात करणार आहोत. आजचं दिनविशेष आज आहे 3 जून आणि येस वेळ आहे सकाळचे 9:30. आजच्या दिवशी कोणत्या महत्वाच्या घटना घडून गेल्या होत्या यावरती आज आपण नजर टाकणार आहोत. तुम्हालाही सायकल चालवायला आवडतंय का? आणि जर तुम्ही खरंच फिटनेससाठी सुद्धा जर सायकल चालवत असाल तर आज आहे वर्ल्ड बायसिकल डे, अर्थात जागतिक सायकल दिवस आज आहे. आणि येस, आजच्या दिवशी कोणत्या महत्वाच्या घटना घडल्या होत्या याकडे आपण एक नजर टाकणार आहोत. आजच्याच दिवशी 1818 शेवटचे पेशवे बाजीराव हे मध्य प्रदेशातील असिरगड जवळ ढोलकोट येथे जनरल मालकम याच्या स्वाधीन झाले आणि त्यांनी मराठी राज्य इंग्रजांकडे सोपवले. नंतर इंग्रजांनी शनिवार वाड्यावर कब्जा करून तिथे युनियन जॅक फडकावला. 1889 ट्रान्सिस्टोलियन कॅनेडियन पॅसिफिक रेल्वेचे काम पूर्ण झाले. 1916 महर्षी कर्वे यांनी भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना केली. 1940 डंकरची लढाई, जर्मन विजय आणि दोस फौज जी आहे ती पळाली. 1940 दुसऱ्या महायुद्धामध्ये जर्मन हवाई दलाने पॅरिसवर बॉम्ब टाकला. 1947 हिंदुस्थानच्या फाळणीसाठी माउंट बॅटन योजना जाहीर करण्यात आली. 1950 मॉरिस हजॉर्क आणि लुई लाचनेल यांनी 8091 मीटर अन्नपूर्णा शिखरावर पहिली यशस्वी चढाई केली. 1979 मॅक्सिकोच्या आखातातील एट्रॅक तेलाच्या विहिरीला आग लागली. 6 लाख टन तेल जे आहे ते समुद्रात सांडलं गेलं. 1984 ऑपरेशन ब्ल्यू स्टार, भारतीय सैन्याने आत घुसलेल्या अतिरेक्यांना हुसकावण्यासाठी अमृतसरच्या सुवर्ण मंदिरावर जो आहे तो हल्ला चढवला. 1989 चीनने तियानमन स्क्वेअरवर 7 आठवड्यांपासून तळ ठोकलेल्या आंदोलकांना हुसकावून लावण्यासाठी सैन्य पाठवले. 1998 जमिनीवरील हवेतील लक्ष्यावर मारा करणाऱ्या त्रिशूळ क्षेपणास्त्रांचे द्रोणाचार्य या युद्धनौकेवरून कोचीजवळ यशस्वी चाचणी झाली. तर आजच्याच दिवशी 1865 इंग्लंडचा राजा जॉर्ज पाचवा यांचा जन्म झाला. 1890 बाबूराव पेंटर, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रकार यांचा जन्म झाला. 1890 खान अब्दुल गफार खान तथा सरहद गांधी यांचा जन्म झाला. 1892 लेखिका आणि बालसाहित्यिका आनंदीबाई शिर्के यांचा जन्म झाला. 1895 KM पन्नीकर, चीन, इजिप्त आणि फ्रान्स मधील राजदूत यांचा जन्म झाला. 1924 एम करुणानिधी, तमिळनाडूचे 15वे मुख्यमंत्री यांचा जन्म झाला. 1930 जॉर्ज फर्नांडिस, जे भारतीय पत्रकार आणि राजकारणी होते, यांचा जन्म झाला. 1967 पाकिस्तानी क्रिकेट कप्तान जलदगती गोलंदाज वसीम अक्रम यांचा जन्म झाला. मानवी शरीरातील रक्ताभिसरणाची क्रिया स्पष्ट करणारे इंग्लिश शरीरशास्त्रज्ञ विलियम हार्वी यांचं निधन आजच्याच दिवशी 1657 झालं. उद्योगपती सर दोराबजी टाटा यांचं निधन आजच्याच दिवशी 1932 झालं. वामन गोपाळ तथा वीर वामनराव जोशी, जे स्वातंत्र्य सैनिक, पत्रकार, राष्ट्रमंत आणि स्वतंत्र हिंदुस्थानाचे संपादक, लेखक व नाटककार होते, त्यांचं निधन आजच्याच दिवशी झालं. 1974 कृष्ण वल्लभ सहाय, बिहारचे मुख्यमंत्री आणि स्वातंत्र्य सैनिक, यांचं निधन झालं. 1989 रुहोलोल खोमेनी, इराणी धर्मगुरू आणि राजकारणी, यांचं निधन झालं. त्याचबरोबर आजच्याच दिवशी मीनाक्षी शिरोडकर, ज्या चित्रपट आणि नाट्य अभिनेत्री आहेत, त्यांचं निधन 1997 झालं. नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश जीवरसायन शास्त्रज्ञ यांचं निधन, अर्थात त्यांचं नाव होतं आर्चिबाइल विवियन हिल, यांचं निधन आजच्याच दिवशी 1977 झालं. मराठी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक अजय सरपोतदार यांचं निधन 2010 आजच्याच दिवशी झालं. भारतीय राजकारणी, हरियाणाचे 6वे मुख्यमंत्री भजनलाल बिश्नोई यांचं निधन आजच्याच दिवशी 2011 झालं. जर्मन भारतीय तंत्रज्ञ आणि पत्रकार अतुल चिटणीस यांचं निधन आजच्याच दिवशी 2013 झालं. बॉलिवूड अभिनेत्री नफीसा खान उर्फ जिया खान यांचं निधन आजच्याच दिवशी 2013 झालं. भारतीय राजकारणी, महाराष्ट्राचे 3रे उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांचं निधन आजच्याच दिवशी 2014 झालं. तर अमेरिकन बॉक्सर मोहम्मद अली यांचं निधन आजच्याच दिवशी 2016 झालं. तर आज आहे जागतिक सायकल दिन. सायकल हा इतिहासातील सगळ्यात मोठा शोध आहे. हे लाखो लोकांना त्यांच्या शरीराशिवाय इतर कशानेही चालणारे वाहतुकीचे साधन प्रदान करते.
व्यवहारिक, विश्वासार्ह आहे आणि एखाद्याला तंदुरुस्त राहण्यास सुद्धा मदत करते. आजूबाजूला जाण्याचा आणि दैनंदिन कामांची काळजी घेण्याचा हा एक मजेदार त्रासमुक्त मार्ग असल्याने अनेकांना हे सोपे जाते. जागतिक सायकल दिन हा जगभरात सायकलचे महत्व पटवून देण्यासाठी जो आहे हा संयुक्त राष्ट्रांचा प्रयत्न आहे. सायकलमुळे जगभरातील अनेक कुटुंबांना स्वस्त आणि विश्वासार्ह वाहतूक उपलब्ध करून देण्यास मदत झाली आहे. सायकलिंग हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करण्याच्या पर्यावरणाच्या दृष्टीने योग्य, सुरक्षित आणि आरोग्यदायी मार्ग आहे. जर आम्हाला जगाचे कार्बन डायऑक्साईड पासून संरक्षण करायचे असेल तर आम्हाला सायकल हा एक पर्यायी मार्ग उपलब्ध आहे. हे जीव वाचवू शकते, पर्यावरण सुधारण्यास मदत करू शकते आणि खर्च कमी करण्यासही मदत करू शकते. या कारणांमुळे ते जास्त लक्ष देण्यास पात्र आहे. तर श्रोते हो, आज आहे जागतिक सायकल दिवस. तुम्ही सायकल चालवता का? तुम्हाला सायकल चालवायला आवडते का? बरं, सायकल तुम्ही कधी गावी जाऊन अगदी जी जुन्या काळांमध्ये सायकल यायची ती कधी तुम्ही चालवली आहे का? हल्ली तर बरेच प्रकार, बऱ्याच डिझाईन्स आणि बऱ्याच मॉडर्न टेक्नॉलॉजी ज्या आहेत त्या सायकलीमध्ये सुद्धा पाहायला मिळतात. पण पूर्वी अतिशय साधी असणारी ही सायकल, ज्याला पुढे मध्ये एक पांडल तर असणारच, पण एक मध्ये जो अशी पट्टी असायची ज्याच्यावरती समोर आपण एखादा मित्र किंवा कोणी त्याला आपण समोर घेऊन बसू शकत होतो, तर ही सायकल तुम्ही चालवली आहे का? ही सायकल तुम्ही चालवली असेल तर तुमच्या जर काही आठवणी असतील तर तुम्ही आम्हाला नक्की शेअर करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993999. या नोटवरती आरजे कोमल इथेच आता एक छोटासा गाण्याचा ब्रेक घेणार आहे. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुराद गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत राहा. बरं, तुमच्या जर काही फरमाईश असतील आणि तुम्हाला जर काही छान कुठली गाणी वेगळी ऐकायची असतील, तुमचे आर्टिकल्स, तुमच्या कविता जर आमच्यापर्यंत पोहोचवायच्या असतील तर डेफिनेटली तुम्ही आम्हाला पाठवू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक 9167993999. पुन्हा एकदा सांगते, आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993999. बरं, मला आजच असं कळलंय मी ऑफिसला येण्यापूर्वी की आज सकाळी 7 वाजता आपल्या चेंबूरमध्ये आणि आजूबाजूच्या भागांमध्ये पाऊस पडलाय. बरं, हा पाऊस जरा बऱ्यापैकी होता. मी काही अजून आजच्या या 2026 पावसाचा आनंद अजून घेतलेला नाहीये, कारण मी जिथे राहते तिथे मी असताना कधी पाऊस पडतच नाही. आणि मी जेव्हा ऑफिसमध्ये येते, म्हणजे अर्थात चेंबूरमध्ये, आणि इथे पाऊस झालेला आहे तेव्हा मी चेंबूरमध्येही नसते, त्यामुळे मी तरी अजून लाईव्हली काही या पावसाचा 2026 पावसाचा आनंद घेतलेला नाहीये. तुम्ही घेतलाय का? बरं, आता नुकताच पाऊस पडलाय म्हणून थोडस पावसावर गाणं आपण ऐकूयात, जेणेकरून थोडासा जो माहोल आहे तो सुद्धा पावसाचा बनेल. चला तर मग ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि अजय अतुल, शंकर महादेवन, प्रीती कामत यांचं हे सुंदरस असलेलं एक खूप छान गाणं आहे. आता चिंब भिजलेले ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.

हॅलो हाय, नमस्कार श्रोते. हो, पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM मुंबई लोकल विथ आरजे कोमल. वेळ आहे सकाळचे 9:41. आणि आता आपल्या सेगमेंटमध्ये पुढे वळूयात आणि आजच्या फिटनेस मंत्रामध्ये आरजे कोमल तुम्हाला काही हेल्दी टिप्स सांगणार आहे. बरं, या हेल्दी टिप्स चक्क योग गुरु जे आहे ते रामदेव बाबा यांनी काही सांगितल्या होत्या. तर बाहेरील प्रदूषित हवेपासून बचाव करण्यासाठी बरेच लोक मास्कचा वापर करतात, पण आपल्या घरातील किचनमधील हवा सुद्धा प्रदूषणाचा मुख्य स्रोत असू शकते. शरीराची कार्यपद्धती व्यवस्थित असण्यासाठी LFT म्हणजेच लिव्हर फंक्शन टेस्ट नॉर्मल असणं खूप गरजेचं आहे. अन्यथा लठ्ठपणा, डायबिटीस, हाय BP, कोलेस्ट्रॉल आणि फॅटी लिव्हर यांसारख्या समस्या ज्या आहेत त्या उद्भवू शकतात. योग गुरु बाबा रामदेव यांनी लिव्हर मजबूत ठेवण्यासाठी काही सोपे आणि घरगुती उपाय सांगितलेत. तर आजारी लिव्हर कसं ओळखायचं? लिव्हर खराब झाल्यास शरीर काही संकेत देते. त्वचा आणि डोळे पिवळे पडणे, पोटदुखी आणि पोटात सतत सूज येणे, टाचांना सूज तसंच युरिनचा रंग जास्त गडद होणं, या व्यतिरिक्त भूक कमी लागणं, सतत थकवा येणं, भीती वाटणं, उलटी येणं अशी लक्षणं जी आहेत ती लिव्हर खराब झाल्याची असतात. तुम्हाला ही लक्षणं जाणवत असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे. आता मॅजिकल ड्रिंक एक त्यांनी सजेस्ट केलेला आहे. 1 ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि चुटकीभर हळद मिसळायची. पुन्हा एकदा सांगेन, 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये लिंबाचा रस आणि चुटकीभर हळद मिसळायची. सकाळी रिकाम्या पोटी हे ड्रिंक प्यायचंय, ज्यामुळे लिव्हर डिटॉक्स होते आणि शरीर सुद्धा डिटॉक्स राहण्यात मदत होते आणि शरीर जे आहे ते निरोगी राहते.

पुढे आहे रात्रभर एक ग्लास पाण्यात धणे भिजवून ठेवून सकाळी गाळून रिकाम्या पोटी हे पाणी प्यायचंय, ज्यामुळे थायरॉइड ग्रंथी निरोगी राहतात. साखरयुक्त चहा आणि कॉफीपेक्षा आहारात ब्लॅक कॉफीचा समावेश असू द्या. रात्रभर पाण्यात ओवा आणि जिरं भिजवून ठेवू शकता. सकाळी उठून रिकाम्या पोटी याचं सेवन करायचंय, यामुळे गॅस, अपचन आणि पोट फुगण्याची समस्या जी आहे ती उद्भवत नाही. एक ग्लास पाण्यात गुळवेळ आणि हळद मिसळून सकाळी रिकाम्या पोटी याचं सेवन करायचंय. पुढे आहे रात्रभर पाण्यात शिलाजीत भिजवून ठेवा. सकाळी उठून रिकाम्या पोटी याचं सेवन करा, यामुळे मेटाबॉलिझम वाढून वजन कमी होण्यास मदत होते. पुढे आहे रात्रभर पाण्यात त्रिफळा पण आपण भिजवून ठेवू शकतो. हा त्रिफळा पाण्यात भिजवल्यानंतर सकाळी गाळून रिकाम्या पोटी याचं सेवन करायचंय, यामुळे पचनक्रिया चांगली राहते आणि पोटाच्या समस्यांवर आराम सुद्धा मिळतो. तर श्रोते हो, या काही हेल्दी टिप्स ज्या तुम्हाला सांगितल्या, तर तुमचं लिव्हर व्यवस्थित राहावं, चांगलं राहावं, शरीर निरोगी राहावं असं जर तुम्हाला वाटत असेल, असं वाटत असेल काय, आणि ते खरं वाटायलाच पाहिजे, कारण आपण आपल्या शरीराच्या बाहेर आपला पाय दुखतोय, आपला हात दुखतोय, आपलं डोकं दुखतंय या गोष्टींकडे लक्ष देतो, पण आपल्या शरीरामध्ये आतमध्ये असणारे जे काही अवयव आहेत ते अवयव सतत आपल्याला त्रास देत आहेत. पण मला असं वाटतं की मी खूप फिट आहे, पण अचानक कधी कुठला आजार डोकं वर काढू शकतो हे आपल्याला सांगता येत नाही. त्यामुळे जरी दुखत नसलं किंवा तुम्हाला असं वाटतंय सगळं ठीक आहे, तर या सगळ्या गोष्टी करून बघा. आणि मला असं वाटतं 6 महिन्यातून पूर्णपणे बॉडी चेकअप जे आहे ते तुम्ही नक्कीच करून पाहायला पाहिजे, कारण बऱ्याच वेळेला बरेच आजार असे असतात जे अगदी त्यांची सुरुवात झालेली असते पण ते आपल्याला लगेच कळून येत नाहीत, अगदी शेवटी शेवटी ते आहेत, त्याचा त्रास जो आहे तो जास्त वाढल्यानंतर ते समजायला सुरुवात होते. त्यामुळे 6 महिन्यातून 3 महिन्यातून बॉडी चेकअप जे आहे ते नेहमी करत चला. चला तर मग याच नोटवरती आता मी पुन्हा एक छोटासा गाण्यांचा ब्रेक इथे घेणार आहे. आणि आज आपला सिलसिला जो आहे हा मराठी गाण्यांचा आहे. मराठी म्युझिक अल्बम मधली गाणी आपण ऐकणार आहोत, मराठी चित्रपटांमधली गाणी आपण ऐकणार आहोत, आणि अतिशय रोमॅन्टिक आणि काय म्हणतात त्याला, अगदी छान शांत अशी वाटणारी ही जी मराठी गाणी आहेत ती आपण ऐकणार आहोत. चला तर मग आता चिंब भिजलेलं या गाण्यानंतर पुन्हा एकदा एक खूप सुंदर आणि रोमॅन्टिक गाणं, अर्थात स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांच्यावरती जो चित्रपट, अर्थात कळल्याच असेल तो चित्रपट कोणता आहे, मुंबई पुणे मुंबईमधलं हे पुढचं गाणं आपण इथे ऐकूयात. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

हाय हॅलो नमस्कार, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर मनापासून स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात मुंबई लोकल विथ आरजे कोमल आणि सेगमेंटमध्ये पुढे वळूयात. आणि आज डाएट बरोबर आज मी काही एक ब्युटी टिप सुद्धा सांगणार आहे. तर बऱ्याच महिलांच्या डोळ्यांखाली बारीक रेषा दिसू लागल्या आहेत, सुरकुत्यांचं जाळं वाढत चाललंय. तर या सगळ्या म्हणजे कमी वयामध्ये जर ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत किंवा डार्क सर्कल वाढलेले आहेत तर काय काळजी घ्यायची आहे हे आपण जाणून घेणार आहोत. साधारण तिसरीनंतरच हल्ली बऱ्याच जणींच्या डोळ्यांभोवती बारीकशा रेषा म्हणजेच फाईन लाईन्स दिसायला सुरुवात झाली आहे. त्यांच्याकडे सुरुवातीला दुर्लक्ष केलं तर नंतर त्या खूप लवकर वाढू शकतात, कारण आपली लाईफस्टाईल जी आहे खूप बदलली आहे आणि त्याचा परिणाम त्वचेवर होतोच. त्यामुळे स्क्रीन टायमिंग वाढलाय, स्क्रीनकडे बघताना नकळतपणे डोळे जे आहे ते थोडेसे किलकिले होतात, त्यामुळे हल्ली कमी वयात फाईन लाईन्स येणं जे आहे ते वाढलंय. शिवाय रात्री अंधारात कित्येक जण मोबाईल पाहत बसतात, त्याचाही परिणाम त्वचेवर आणि डोळ्यांवर होतो आणि डार्क सर्कल रिंकल्स जे आहे त्या वाढत जातात. म्हणूनच पुढे सांगितलेला एक अगदी सोपा उपाय लगेचच करायला तुम्ही सुरुवात करू शकता. हा उपाय करण्यासाठी बदाम 4 ते 5 तास दुधात भिजत ठेवा, त्यानंतर तो सहाणीवर उघडून त्याची पेस्ट करा. ही पेस्ट रोज दिवसातून एकदा तरी डोळ्यांभोवती तुम्ही लावू शकता. बदामामध्ये असणारे व्हिटॅमिन ई हेल्दी फॅट्स अँटीऑक्सिडंट त्वचेचा घट्टपणा टिकवून ठेवण्यास मदत करतात. काकडीच्या स्लाइस करा, त्या फ्रीजमध्ये ठेवून थंडगार होऊ द्या, त्यानंतर त्या काही मिनिटांसाठी डोळ्यांवर ठेवा. यामुळे डोळ्यांना थंडावा तर मिळतोच पण डोळ्यांभोवतीच्या सुरकुत्या ज्या आहेत त्या कमी होण्यासाठी मदत सुद्धा होते. याशिवाय स्क्रीनचा अगदीच तुम्ही अतिरेक करत असाल म्हणजे जास्त वापर जर तुम्ही स्क्रीनचा करत असाल तर तो सुद्धा तुम्हाला टाळायचा आहे. त्यामुळे ही सुरकुत्या ज्या आहेत त्या वाढत चालल्यात, त्यामुळे स्क्रीन टाईम जो आहे तो थोडासा कमी करायला हवा. आणि अगदीच मला असं वाटतं या काही ज्या हेल्दी टिप्स मी सांगितल्या आहेत, काकडीच्या स्लाइस असू द्यात किंवा बदाम असू द्यात, हे सगळे आपल्या घरामध्ये डे टू डे लाईफमध्ये अवेलेबल असणार आहे, आपल्या किचनमध्ये अवेलेबल असणार आहे या सगळ्या गोष्टी आहेत. पण आपण इतकं त्याच्याकडे इग्नोर करतो की अरे जाऊ देत बघू परत, किंवा मग आपण डिरेक्टली कॉस्मॅटिक्सकडे वळतो की मग मी काय चेहऱ्याला लावू मग जेणेकरून माझा टॅन निघून जाईल किंवा माझ्या डोळ्याखालचे डार्क सर्कल निघून जातील, सुरकुत्या निघून जातील. पण मी काय म्हणते, आपल्या घरात आपल्या किचनमध्येच असणाऱ्या अशा काही गोष्टी आहेत ज्या इतक्या हेल्दी आहेत आणि इतक्या हेल्पफुल आहेत, तर नक्की त्या गोष्टींचा वापर आपण करायला हवा आहे. आणि येस, अगदी घरातल्या खूप साध्या सोप्या छोट्या छोट्या गोष्टींचा वापर करून तुम्ही ज्या आहेत त्या तुम्ही हेल्दी लाईफ जे आहे ते जगू शकता किंवा तुमची लाईफस्टाईल जी आहे ती हेल्दी आणि छान निरोगी मस्त बनवू शकता. चला तर मग याच नोटवरती पुन्हा एक छोटंसं गाणं आपण इथं ऐकणार आहोत, जे गाणं माझं खूप फेवरेट आहे, अर्थात स्वप्नील बांदोडकर ओ माय गॉड म्हणजे यांचा आवाज आपली सगळी गाणी. आणि मला असं वाटतं स्वप्नील बांदोडकरचं कृष्णा आणि राधेसोबतचं काहीतरी वेगळंच नाते हो ना. तर येस, आता पुढचं गाणं आपण इथं ऐकणार आहोत, अर्थात राधा ही बावरी. बरे तत्पूर्वी श्रोते हो, तुम्हाला जर काही तुमच्या फरमाईश असतील किंवा तुमचे जर काही विचार, कविता जो आपला सेगमेंट आहे त्या सेगमेंटसाठी जर कविता किंवा आर्टिकल जर आपल्यापर्यंत पाठवायचे असतील तर तुम्ही आम्हाला नक्की संपर्क करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993999. पुन्हा एकदा सांगते, आमचा संपर्क क्रमांक 9167993999. या व्यतिरिक्त आपण आचार्य 90 FM ला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती सुद्धा फॉलो करा, फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर युट्यूब सगळीकडे आचार्य 90 FM ला फॉलो करा. आणि प्ले स्टोअरवरती आचार्य 90 FM ऍप डाऊनलोड करून जगाच्या अगदी कानाकोपऱ्यात कुठेही जाऊन आचार्य 90 FM वरचे कार्यक्रमांचा आस्वाद तुम्ही जो आहे तो घेऊ शकता. चला तर मग ऐकूया स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं पुढचं हे गाणं राधा ही बावरी. ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.

हॅलो नमस्कार श्रोते, हो पुन्हा एकदा एक छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि जाता जाता आपल्या आजच्या सेगमेंटमध्ये आरजे कोमल तुम्हाला हे सांगणार आहे, तर येस मॉर्निंग मोटिवेशनमध्ये माझ्यामुळे तुम्ही नाही तर तुमच्यामुळे मी आहे, अर्थात ही वृत्ती तुम्हाला ठेवायची. मग बघा किती माणसं तुमच्याशी जोडली जात आहेत. आपलं जगणं हे दुसऱ्यासाठी जेवणातल्या मिठासारखं असायला पाहिजे. पाहिलं तर दिसत नाही पण नसलं तर जेवणच जात नाही. किती सुंदर अर्थ आहे ना या गोष्टीमध्ये, आणि या वाक्यामध्ये किती मोठा अर्थ दडला. तर येस, प्रत्येक वेळेला मी आहे, मी दिसलं, मी दिसणंच गरजेचं असं नाही आहे. तर कधी कधी आपण अप्रत्यक्षरित्या सुद्धा एखाद्याच्या आयुष्यामध्ये खूप महत्वाचं योगदान देऊ शकतो, हो की नाही? चला तर मग याच नोटवरती मी आरजे कोमल इथे तुमची रजा घेते. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. यानंतरच्या सेगमेंटमध्ये रंगीला रे मध्ये आरजे तेजस्विनी यांना ऐकत चला. चला तर मग भेटूया उद्या याच वेळेला याच ठिकाणी. ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.

0: पगली पगली कभी तूने सोचा रास्ते में गए मिल क्यों
1: पगले

अज समझे

0: 이름 문제 봐.
1: 안 돼.

0: हॅलो आणि नमस्कार श्रोते आणि प्रेक्षक, हो मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आपल्या आजच्या फॅशनिस्टा सेगमेंटमध्ये आज आपण भेटणार आहोत एका अशा व्यक्तीला किंवा अशा मुलीला जिने स्वतःच्या पायावरती एक मॉडेलिंगमध्ये स्वतःचं वेगळं विश्व निर्माण केलं. आणि त्या व्यतिरिक्त खरं तर ही जी मुलाखत आहे ही केवळ फॅशनिस्टा नाही तर आज किनारी या आपल्या सेगमेंटमध्ये सुद्धा मोडते. कारण आज जर तरुणींनी युवतींनी जर ठरवलं की मला काहीतरी वेगळं करायचं तर डेफिनेटली करू शकतात. त्याचंच उत्तम उदाहरण आज आपल्या स्टुडिओमध्ये माझ्या बाजूला बसलेलं आहे. आज आपल्यासोबत आहे स्वाती सोनावणे. स्वाती, तुझं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM मध्ये. तर स्वातीबद्दल मी तुम्हाला ओळख करून देईन. स्वातीबद्दल सांगायचं झालं तर ती एक फॅशन मॉडेल आहे. तिने सोशल मीडिया क्वीन हे सबटायटल जिंकलेलं आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र श्रावणी 2022 हा किताब तिने जिंकलेला आहे. बेस्ट वॉक स्टार ऑफ महाराष्ट्र 2022 हा किताब सुद्धा तिने तिच्या नावावर केला. आणि या व्यतिरिक्त स्वाती जी आहे ती बिझनेस वुमन आहे. येस, ऑफकोर्स शी इज अन एंटरप्रेनर. तिचं स्वतःचं एक छान सलून आहे, स्वतःचं बेकरी केक ती बनवते, स्वतःचं तिचं किचन आहे. सो अशी ही मल्टीटास्किंग वुमन मुलगी आपल्यासोबत आज जोडली गेलेली आहे. तर आजचा हा गप्पांचा सिलसिला आपण स्वातीसोबत करणार आहोत. स्वाती, पुन्हा एकदा तुझं खूप खूप स्वागत.
1: थँक्यू.
0: आणि येस, ऑफकोर्स सुरुवात आपण मॉडेलिंग पासून करूयात. की मला इतकं माहितीये की तू खूप अभ्यासू मुलगी होतीस आणि अभ्यासात तू तुझा इतका कल होता, बट अचानक मग मॉडेलिंगही करावी किंवा मॉडेलिंग क्षेत्रात यावं असं तुला का वाटलं?
1: मला असं वाटलं कारण की अभ्यासाच्या खूप वेळानंतर हे माझ्या लाईफमध्ये घडलेलं आहे. जसं की माझं पूर्ण कॉलेज मी कम्प्लीट केलं, इवन माझे जे डिप्लोमा जे काही ग्रॅज्युएशन होते ते MSc किंवा BSc जे कम्प्लीट केल्यानंतर मी बिझनेसमध्ये जाण्याचं ठरवलं. आणि त्यानंतर जेव्हा मला असं वाटलं माझा बिझनेस एक व्यवस्थित सेटल आहे, एका पीकवर आहे, त्यानंतर असं वाटलं यार सर्वच केलंय मग आता हे का नको. कारण की मी आहे लहानपणापासून अशी खूप सुंदर अशी दिसणारी मुलगी नव्हती. आणि सुंदर मुलीकडे बघून जसं प्रत्येक मुलीला वाटतं तसं मलाही वाटायचं यार काश मी अशी असती. तर नंतर मला असं वाटलं का अशी नसू, म्हणजे का नसावी अशी, मी होऊ शकते, मी आहे, फक्त मला ते काढायचं आहे बाहेर स्वतःतनं. आणि मग मी ठरवलं की मी एक पेजंट मध्ये पार्टिसिपेट करेन आणि मी केलं आणि तिथून हा माझा प्रवास असा सुरू झाला.
0: क्या बात आहे. म्हणजे तुला नवीन नवीन गोष्टी ट्राय करायला आवडतच होत्या. तू मला असं वाटतं ही जर्नी आहे तुझी. सो आफ्टर कॉलेज ऑर आफ्टर युअर ग्रॅज्युएशन तू जो डिसिजन घेतलास की स्वतःचा बिझनेस करायचा आहे, मग बिझनेस त्या फील्डमध्ये करावा. लाईक फॉर एक्झाम्पल तू केक बनवते किंवा तो जो तुझा बिझनेस तू सुरू केलास, मग तो सुरू करावा हे कसं डोक्यात आलं तुझ्या?
1: खूप मोठी स्टोरी आहे त्यामागे आणि मला नक्की सांगायला आवडेल तुला. जसं की मी हिंदुजा हॉस्पिटलमधनं BSc ऍडव्हान्स MLT केलेलं आहे, मीन्स मी MLT स्टुडंट आहे. आणि ते कम्प्लीट केल्यानंतर मी BMC मध्ये जॉब करत होती. साधारण मी छोटा सायन हॉस्पिटलमध्ये मी जॉब करत होती. आणि खूप महिने, मीन्स 6 महिने एकदम मी हॅपी, म्हणतात ना माझं एक ड्रीम होतं की मी मेडिकल फील्डमध्ये काहीतरी करेन. माझ्या वडिलांचं ड्रीम होतं, माझ्या पूर्ण फॅमिलीला वाटायचं की नक्की काहीतरी करेल कारण की मी अभ्यासू स्टुडंट होती असं तू सुरुवातीला सांगितलं. आणि ते खरोखर होतं. माझ्या 5th आणि 10th स्टँडर्ड पर्यंत मी खूप चांगली स्टुडंट होती. आणि त्यानंतर मग असं काही झालं की कलेक्शन करता करताच मी चक्कर येऊन पडली आणि कळालं की मी खूप आजारी आहे, जे मी स्ट्रॉंग असल्यामुळे कधी मला ते जाणवलं नाही. अचानक मी चक्कर येऊन पडली आणि त्यानंतर मला ऍडमिट केलं सायन मध्येच. आणि मग खूप सारे आजार बाहेर आले जे मला तिथे झाले होते, जे नव्हते. आणि ते प्रोटीन डेफिशियन्सी जे आपण म्हणतो मुली किंवा वुमेन्स, आपण आपल्या खाण्याकडे याच्याकडे कुठल्याच गोष्टीकडे स्वतःकडे आपण लक्ष देत नाही. कधी कधी आपण आपल्या करिअरच्या मागे धावतो आणि आपल्या फील्डच्या मागे धावतो आणि त्यामुळे आपण आपल्या शरीराकडे लक्ष देत नाही. आणि तेच झालं माझ्यावर. मी चक्कर येऊन पडली आणि जेव्हा रिपोर्ट्स आले तेव्हा मी स्वतः हादरली की हे काय झालंय माझ्याबरोबर. पण त्यातही मी हार नाही मानली. हा थोड्या दिवस मी रडली पडली, खूप साऱ्या गोष्टी झाल्या, पण मी हार नाही मानली. माझी फॅमिली आणि माझे मित्र माझे मैत्रिणी खूप माझ्या मागे खंबीर होते सगळे उभे. आणि मी त्यातून बाहेर आली. आणि बाहेर आल्यानंतर मी जो शिकली होती, मी क्लासेस केलेले केकचे, वन डे वर्कशॉप केलेला मी यमी केक झोन मधून, त्या मॅडमला मी थँक्यू म्हणेन. आणि तिथे मग मी घरात बनवायचीच मी सर्वांसाठी. तर मग मी बनवला आणि टेस्ट करायला दिला माझ्या रिलेटिव्हजला. तर त्यांना इतका प्रचंड तो आवडला की सगळे मला सजेस्ट करायला लागले की का तू सेल का नाही करत, की एवढं तू छान बनवू शकते, शॉप पेक्षाही टेस्ट वेगळीच आहे, छान आहे, मग तू का सेल नाही नाही करत. मग असं माझं सेल होणं स्टार्ट झालं. आणि एक विशेष गोष्ट अशी मी बोलेल की मी कधीच मार्केटिंग नाही केली. तुला आवडला तू तिला सांगितला ती तिला तिला तिला असं करत करत माउथ पब्लिसिटीने मी आजही पर्यंत एकही बॅनर माझ्या एरियामध्ये अजूनही लावलेला नाही. 9 वर्ष कम्प्लीट माझ्या बिझनेसला झालेत आणि माउथ पब्लिसिटीने लोक शोधत शोधत माझ्या किचनपर्यंत येतात आणि दिवसाचे 10 केक कुठेही नाहीयेत मला की जे जातातच जातात. मला जाण्याची कोणाकडे गरजच पडत नाही की तुम्ही माझा केक घ्या. स्वतः लोक बदलापूर पासून अंबरनाथ पासून कुर्ला पनवेल खारघर म्हणजे कुठलीही लाईन सेंट्रल हार्बर वेस्टर्न कुठल्याही लाईन मध्ये कसे पोहोचलेत मला माहित नाही पण ते माझ्यापर्यंत येतात आणि माझा केक घेऊन जातात.
0: क्या बात आहे. खूप इंटरेस्टिंग आहे सगळं. आणि मग तुझी ही जर्नी सुरू झाली मग तू केक मध्ये स्वतःला सेटल केलंस विद्या बिझनेस मध्ये आणि मग नंतर मॉडेलिंगची जर्नी जेव्हा सुरू केलीस तेव्हा तुझा पहिला ब्युटी पेजंट आणि तो एक्सपिरियन्स कसा होता.
1: खूप खूप घाण होता मी म्हणेन कारण की मी पहिला ब्युटी पेजंट जो केला तो महाराष्ट्र श्रावणी ए आर वेंचर कडून केला. अनुजा मॅम खूप चांगल्या आहेत त्या डॉक्टर आहेत त्याही पेशाने आणि त्यांच्याकडनं एक्सपिरियन्स मला खूप मिळाला. पण जसं मी कॉन्फिडेंट नव्हती पहिला शो होता आणि मी टॉप 10 मध्ये पण नव्हती. मला टॉप 10 मध्येच बाहेर काढलं. मी कॉन्फिडंट म्हणजे काही ना करून माझा तो उगीचा कॉन्फिडंट होता की मी जाईल पण मी नाही गेली. त्यांनी रिझल्ट काढला आणि मी टॉप 10 मध्ये नव्हती आणि मी खूप हताश झाली. त्यानंतर मी ठरवलं की मी नाही करणार आता बस बिझनेस आहे सेटल आहे एक्सपिरियन्स पाहिजे होता आणि मी केला. पण त्यानंतर मला तिथेच सबटायटल मिळालेला सोशल मीडिया क्वीनचा कारण की मी सोशल मीडियावर माझं डॅशबोर्ड म्हणा खूप चांगलं होतं आणि मला त्या पोस्टला माझ्या खूप लाईक्स होते कॉमेंट्स होते त्यामुळे मला सोशल मीडिया क्वीन असं सबटायटल तिथे मिळाला होता. तर त्या सबटायटलमुळे मला विदाऊट जिंकता म्हणजे विन न करता ऍड शूट्स मिळाल्या. हो मला खूप साऱ्या मेकअप शूट्स मिळाल्या पेड तेही कोणालाही मिळत नाही सुरुवातीला मला पेड मिळाल्या आणि मला साडीचे ब्रँड्स मिळाले आणि म्हटलं की असं कसं शक्य आहे. पण म्हणजे झालं ते म्हणजे नशीब माझ्या सोबत होतं आणि त्यामुळे मग मला दुसरे पेजंट्स आपोआप यायला लागले की मॅम तुम्ही पेड पेजंट्स पेड असतात सगळीकडे पे फी आपलं रजिस्ट्रेशन करावं लागतं. बट मला कोणी पे नाही घेतलं. मला बोलले की तुम्ही फक्त रजिस्ट्रेशन करा आम्ही सांभाळू हँडल करू आणि मी केलं आणि मी जिंकत गेली मग त्यानंतर.
0: क्या बात आहे. म्हणजे प्रत्येक एखादी गोष्ट घडत असते एखादी निगेटिव्ह गोष्ट घडत असताना किंवा एखादी अशी गोष्ट की जी मिळत नाहीये पण अपयश आलं पण त्या अपयशामधून पण आपल्याला काही पॉझिटिव्ह घेता आलं आणि जे तुला मिळत गेलं जे तू घेत गेलीस हॅट्स ऑफ आहे. म्हणजे की थांबणं हा पर्याय तू निवडला नाही तर अर्थात ठीक आहे पहिला पेशंट झाला यश नाही मिळाला पुढे ट्राय करून बघूयात. सो ही कुठेतरी ही जिद्दच मला असं वाटतं तुला त्या विनर टायटल पर्यंत घेऊन गेली. स्वाती सोबतच्या निलकुलाच गप्पा ज्या आहेत त्या अशा सुरू राहणार आहेत कारण स्वातीची जी जर्नी आहे ती ऍक्च्युली ऍज अ मॉडेल ऍज अन एंटरप्रिनर म्हणून ही जी जर्नी आहे ही ऐकताना मला असं वाटतंय आत्ताचे जे तरुण युवक युवती आहेत त्यांच्यासाठी हे नक्कीच फायद्याचं असणार आहे की काय कुठे चुकतोय किंवा आपण कुठे मागे राहतोय का अच्छा हा कोणता एखादा क्ल्यू तुम्हाला नक्कीच यातून मिळू शकतो. तर ही मुलाखत अशीच तुम्ही ऐकत राहा. घेऊयात एक छोटीशी विश्रांती. ऐका आचार्य 90 FM युअर उंच.

0: हाय नमस्कार श्रोते आणि प्रेक्षक हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर मनापासून स्वागत करते. आपल्या आजच्या या सेगमेंटमध्ये अर्थात फॅशनिस्टा सेगमेंटच्या अंडर आपण आज आपल्यासोबत छान दिलखुला संवाद साधत आहोत स्वाती सोनावणेसोबत. स्वाती ही पेशाने मॉडेल आहे. मॉडेलिंग या क्षेत्रामध्ये खूप छान काहीतरी केल्यानंतर आता ती मॉडेलिंगमध्ये ऍज अ ज्युरी पॅनलवरती बसते. सो स्वाती, तू सांगितलंस ब्रेक पूर्वी की कशी ही जर्नी सुरू झाली, तू कशी मॉडेलिंग क्षेत्रामध्ये आलीस. मॉडेलिंगमध्ये आल्यानंतर, या क्षेत्रात उतरल्यानंतर घरच्यांनी तुला पाठिंबा दिला का, किंवा मॉडेलिंग म्हटलं की एक थोडासा बघण्याचा दृष्टिकोन आहे मॉडेलिंग या क्षेत्राकडे की तुला शॉर्टच कपडे घालायचे आहेत, तुला प्रेझेंटेबल, तुला थोडस हॉट दिसणं गरजेचं आहे, ह्याच्या काही एक चौकट बनवली गेलेली आहे, तुझ्या घरच्यांनी हे कसं एक्सेप्ट केलं काय सांगशील?
1: मी सांगेन की माझ्या फॅमिलीचा खरंच खूप चांगला सपोर्ट होता. कारण की पहिलं तर आम्ही चार भावंड आहेत आणि तीन मुली आहोत आम्ही आमच्या आईवडिलांनी आणि त्यामुळे ना त्यांनी खूप छान पॅरेंटिंग केलंय. माझ्या आईवडिलांना मी त्यासाठी लव्ह यू म्हणेन की त्यांनी इतकं सुंदर आमच्यावर पॅरेंटिंग केलंय की मला ते वाईट काय आणि चांगलं काय सुरुवातीलाच कळालं होतं की कुठे आपल्याला फोकस करायचं आहे आणि कुठे नाही करायचंय. आणि राहिली गोष्ट की पेजंट, तुला मी सांगितलं की ज्यावेळी मी तो शो हारली आणि त्यानंतर मला जो पहिला ब्रँड शूट केला तो मी साडीचा केला आणि त्यामुळे मग माझा तो लोकांना माझ्या पेजकडे बघण्याचा दृष्टिकोनच चेंज झाला. कोणीच मला असं हॉट बघणं किंवा हे बघणं त्या दृष्टिकोनापेक्षा सर्वांना मला साडीत पाहायला जास्त आवडायला लागलं. साडीत म्हणा, नऊवारीत म्हणा, इवन माझं ज्वेलरी शूटसाठी मी जास्त फेमस झाली की हिच्यावर ज्वेलरी छान वाटते, तर प्रत्येक ज्वेलरीचे ब्रँड माझ्याकडे यायला लागले आणि मी ज्वेलरी आणि साडीच्या शूट केल्या. तर त्यामुळे मला गरजच नाही पडली की मी कुठेतरी शॉर्ट कपडे घालून करावं किंवा त्यातही सुंदर स्त्री सर्व कपड्यांमध्ये छान दिसते. पण मला गरज नाही पडली की मी असे हॉट किंवा असे काही, मी साडीतही हॉटच दिसत होती. मला सर्वांना मला साडीत पाहणं जास्त छान वाटलं म्हणून तसा माझा प्रवास साडीपर्यंतच येऊन अजूनही तिथेच आहे मी.
0: नाही शुअर, म्हणजे मला सांगण्याचा उद्देश हाच आहे की इट्स नॉट नेसेसरी की मॉडेलिंग म्हणजे तुम्हाला त्याच लुकमध्ये मॉडेल म्हटलं की तो तसाच लुक डोळ्यासमोर आला पाहिजे. लक्ष्मीकांत श्रृंगार केलेली मॉडेल सुद्धा तितकी सुंदर दिसते. मराठमोळ श्रृंगार ज्या वेळेला एखादी मॉडेल करून उभी राहते, रादर आपण बरेच ब्युटी पेजन बघतो जिकडे कंपल्सरी हा जो पहिला राऊंड असतो तो ट्रेडिशनल असतो आणि मला असं वाटतंय ही कुठेतरी एक बदलत चाललेला विचार आहे आणि जो समाजामध्ये पेरला जातोय. आज बऱ्याच मुली मॉडेलिंग क्षेत्रामध्ये येत असतील तर त्यांना कुठेतरी त्यांच्या पॅरेंट्सच्या मनामध्ये एक भीती असते की हे क्षेत्र सेफ आहे का, किंवा मुली ज्या येत आहेत त्यांच्या मनामध्ये एक भीती असेल, किंवा त्या ज्या मुली नव्याने येणार आहेत त्यांना काय सांगशील, त्यांच्या पॅरेंट्सला काय सांगशील?
1: तर पॅरेंट्सला मी एक सांगेल की क्षेत्र कुठलंही सेफ नाही, मग ते तुम्ही मॉडेलिंग घ्या किंवा कुठेही घ्या. जिथे चांगले लोक आहेत तिथे वाईट आहेत, कुठल्याही क्षेत्रात जा तुम्ही. तर त्यामुळे मॉडेलिंग क्षेत्राला तसं चांगलं क्षेत्र नाही म्हणून आपण बोलूच शकत नाही. कारण की आपण डॉक्टर जे आहेत चांगल्या चांगल्या हॉस्पिटल्समध्ये, पण तिकडेही त्यांच्यावर शोषण होताना आपण पाहिलंय. त्या तर मॉडेल्स नाही आहेत, त्या तर साध्या कुर्त्यामध्ये असतात, तरीही तिकडे पाहिलंय. किंवा प्रत्येक जागेवर आहे, मग आपण त्याच एका क्षेत्राला वाईट बोलूच शकत नाही. हा राहिलं, आपल्यावर असतात काही गोष्टी की आपल्याला कुठेही हिंट मिळतेच, छोटी ना छोटी, ती हिंट आपल्याला पकडायची आणि पुढे चालायचंय. की कुठे आपल्याला एंटर करण्याच्या अगोदर हिंट मिळते तर एंटर करायचं आहे की नाही हे तिथेच ठरवायचं आहे. तर हेच मी पॅरेंट्सला बोलेल की मुलींवर थोडा विश्वास ठेवा. आपल्या मुली चांगल्याच ट्रॅकले चालू आहेत आणि चालल्या आणि चालतीलच, आणि मुलींनीही पॅरेंट्सला थोडं विश्वासात घ्यावं आणि असं
0: सांगितलं
1: हो आणि सांगावं. काही वाईटही घडतंय तर तुम्ही तुमच्या पॅरेंट्सला सांगा, तुमच्या मैत्रिणीला सांगा जवळच्या, तुमच्या टीचर्सला सांगा. जर तुमच्या कोणी खूप मुली आपल्या टीचर्स बरोबर असतात जवळच्या, तर त्यांना सांगा किंवा जवळच्या मैत्रिणीला तरी नक्कीच सांगावं. आणि जर नाही सांगण्याची हिंमत तर तुम्ही तिथेच ऍक्शन घ्यावी.
0: बरोबर,
1: हे मला बोलायचं आहे. नाहीतर मग सगळ्याच ठिकाणी वाईट लोक भेटत नाहीत. मला तर अजूनपर्यंत एकदाही तसा एक्सपिरियन्स आलेला नाहीये माझ्या फील्डमध्ये.
0: सी इट्स ऑल अबाउट अस की आपण त्या गोष्टीला कसं ट्रेंड करतोय किंवा कसं हाताळतोय बेसिकली. सो जे लोक म्हणतात की हे असं आहे ते तसं आहे, तर एकदा अनुभवून बघा आणि अनुभव ह्या बऱ्याच गोष्टी शिकवत असतो. साथी मॉडेलिंग मध्ये आल्यानंतर अगोदरची स्वाती आणि ही स्वाती काय फरक झाला?
1: खूप फरक आहे, खूप फरक. जसं मी बोलली की मी स्कूलमध्ये असताना खूप टॉपर होती, स्कॉलर होती. मला असं वाटायचं की देवा प्लीज मी थोडी स्कॉलर कमी असेल चालेल, मला तसं सुंदर बनव ना प्लीज. मी अशी प्रे करायची देवाला, म्हणजे मी खूप अशी असं वाटायचं की यार, कारण की आहे आजही टीचर्स लोक सुंदर मुलींना थोडस हेच करतात. लेडीज असू दे म्हणजे वुमेन्स असू दे किंवा आपले मेन्स टीचर असू द्यात, दोघेही थोडस सुंदर मुलांशी थोडेसे असतातच. मला मी ते माझ्या लाईफमध्ये म्हणजे हे केलं, आय डोंट नो दुसरे टीचर्स कसे असतील किंवा आजचे टीचर्स कसे आहेत, तर जे सुंदर आहेत त्यांना डान्स कॉम्पिटिशन मध्येच घेणार. आम्हाला बोलायचं की थांब तू जरा थांब वगैरे, कितीही टॅलेंट असलं तरी. हे मी केलंय आणि हे मी मला खूप वाईट वाटतं आजही स्कूल डेज आठवले तरी. आणि त्यानंतर मला असं वाटायचं मला नाही करायचा अभ्यास, मला माझ्या स्वतःवरच फोकस करायचं, मला छान दिसायचंय. आणि त्यानंतर मग मी माझं स्वप्नच होतं यार की मला असं काहीतरी करायचं. मी माझ्या फॅमिली चार भावंडामध्ये मी डस्कीस कलरची आहे, बाकी माझे चार भावंड दुधासारखे पांढरे आहेत.
0: सेम इयर
1: दुधासारखे पांढरे आहेत. आणि मग मला त्यांचे म्हणजे मला यार हे गोरे कसे, मम्मी तू काय खाल्लं होतं माझ्या, मी काच सावळी आहे, मी काच सावळी आहे. पण नंतर मी शिल्पा शेट्टी पाहिली, आपली मिस युनिवर्स सुष्मिता सेन आणि दीपिका पादुकोण, राणी मुखर्जी, प्रियांका चोप्रा, सगळ्या सावळ्या स्किन टोनच्या आहेत, डस्की स्किन. आणि त्यांना बघून मला एक इव्हन बिपाशा बासू त्यांना पाहून मला असं वाटलं, आपल्याला मला असं वाटलं की का नाही. आणि आज असं एक्झाम्पल देतात की माझ्या बहिणीचा मला भाचा मीन्स मला बहिणीला मुलगा झालाय छोटा, आणि बहीण खूप गोरी आहे आणि त्याचं स्किन टोन थोडं लाईट आहे तिच्यापेक्षा, डार्क आहे म्हणजे त्याचं स्किन टोन डस्की आहे. तर ती त्याला नेहमी बोलते बाबू मावशीसारखंच व्हायचं, आपल्याला कलरवर नाही टॅलेंट बघायचं. तर मला इतकं प्राऊड होतं स्वतःवर की लाईक बघा म्हणजे काहीतरी मी अचीव केलंय म्हणून आता बोलतात की मावशीसारखंच व्हायचं मावशीसारखंच व्हायचं. आणि खूप नाव काढतात फॅमिलीमध्ये रिलेटिव्हमध्ये आणि मैत्रिणीमध्ये तर आहेच की यार आम्ही तुझ्याबद्दल विचार नव्हता केला. माझा एक कार्यकर्ता मित्र आहे, तो आता इलेक्शनला उभा होता आणि त्याला मी मेसेज टाकले की प्राऊड ऑफ यू उमेश, तू काहीतरी चांगलं करतो, नक्की तू निवडून येशील मला खात्री आहे. तो म्हणे माझं सोड यार, पण तुझ्याकडनं मला अपेक्षा नव्हती पण खूप मोठं केलंस काहीतरी. आणि ते ऐकून मला डोळे भरून आले, मला वाटलं यार खरंच मी काहीतरी केलंय म्हणून आज सगळ्यांच्या तोंडात माझं नाव आहे.
0: नाही 100%, कारण हा प्रवास आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवून जातो. आणि आज तू मागे वळून पाहतेस तेव्हा तुला हे सगळं आठवतंय, कारण ऑफकोर्स आज जे मिळालंय ते काय एका दिवसातलं नाही, त्याच्या मागे मेहनत आहे, हार्डवर्क आहे, रात्रंदिवस एक करावा लागतो तेव्हा कुठे जाऊन हे मिळतं आणि तेव्हा लोक आपल्याला अप्रिशिएट करतात. कारण आज मी तुला बऱ्याच मोठ्या पेशंटच्या जुरी पॅनलवरती बघते, ज्या वेळेला हा रिस्पेक्ट मिळतो काय फिलिंग्स असतात.
1: खरं सांगते आता तर तो कॉन्फिडन्स आलाय म्हणजे असं वाटतं मी डिझर्व करते टीचर ती जुरी पॅनल तो मी डिझर्व करते. पण त्यासाठी मी खूप मेहनत घेतलीये, तुला तर एवढ्या जर्नीमध्ये मी सांगितलीत आणि खूप म्हणजे खूप खूपच छान वाटतं. ती फिलिंग मी एक्सप्रेस पण नाही करू शकत की यार मी कशी आली आणि मी खरंच केलं अचीव. खूप प्राऊड मला स्वतःवर होतं. आणि बोलतो ना की एक प्रत्येक पुरुषांमागे स्त्री असते, तर मला सांगायला आवडेल की त्यामागे एक पुरुष आहे आणि तो म्हणजे माझा नवरा.
0: मी त्या विषयाकडे येणारच आहे आणि घेतलंय तू कंटिन्यू कर
1: माझा नवरा. की मी माझं अकाउंट ते हॅन्डल करतात, ते तुला कोणी मॅनेजरची गरज नाही, मी आहे ना तुझा मॅनेजर. आणि जसेच डीएम येतात पहिला माझा नवरा त्यांच्याशी कॉर्डिनेट करतो की हा असं असं आहे एवढं एवढं पेड घेतो हे आहे. आणि हॅट म्हणजे मी स्वतःला हॅट्स ऑफ म्हणेन कारण की मी आतापर्यंत जेवढे शो केलेत ज्युरी पॅनल म्हणून ते सगळे मी ब्रँडच केले, मी एकही शो लोकल केलेला नाहीये. त्याच्यामुळे स्वाती एक ब्रँड झालाय आणि त्याच्या मागे खरंच माझा हस्बंड आहेत आणि त्यांना मी खूप थँक्यू म्हणेन, ते मला इतके सपोर्ट करतात. आणि प्रत्येक माझ्या ब्रँड मागे योगेश आहेत मीन्स माझा नवरा. आणि खूप बेस्ट फिलिंग आहे, असं वाटतं की ट्वेल्थ मध्ये मी बोर्ड मध्ये फर्स्ट नंबर काढलाय.
0: सातव्या आसमान वाली फिलिंग आहे. तर मला आता तिच्या या जर्नी बद्दल पण जाणून घ्यायचंय. अर्थात बऱ्याच वेळेला असं होतं की लग्नानंतर या फील्डमध्ये मी कसं काम करू किंवा एक बिझनेस चालवायचा तर डिफिकल्टीज येतात, तर त्या कशा हँडल करायच्या. स्वातीची ही जर्नी सुद्धा खूप इन्स्पायरिंग आणि खूप इंटरेस्टिंग आहे, ती आपण ऐकणार आहोत पण छोट्याशा ब्रेक नंतर. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनपुरात गाण्यांचा आणि गप्पांचा आस्वाद घेत राहा. ऐकत राहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

0: नमस्कार श्रोते आणि प्रेक्षक, मी आरजे कोमल पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आपल्या आजच्या फॅशनिस्टा सेगमेंटमध्ये आज आपण गप्पा मारत आहोत स्वाती सोनावणे सोबत. स्वाती, ब्रेकपूर्वीच विषय निघाला की आता सपोर्ट करणारा जो एक पर्सन आहे तर तो आहे तुझा नवरा. आता फॅमिली इज गुड, फॅमिलीने खूप सपोर्ट केला, फॅमिली इज व्हेरी सपोर्टिव्ह. बट आता मला सांग की लग्नानंतर बऱ्याच वेळेला असं होतं की या फील्डमध्ये कसं जायचं आहे, आणि त्यातही एक स्टोरी आहे जी मला माहिती आहे की तिचं आहे अरेंज मॅरेज. ओके, तर अरेंज मॅरेज मध्ये सुद्धा असं छान होऊ शकतं आणि कसा त्यांनी सपोर्ट केला, तू त्यांना कसं सांगितलं तुझ्या फील्ड बद्दल आणि काय काय त्या मुवमेंट होत्या?
1: जेव्हा ते पाहुणे मला आले होते तेव्हा त्यांना माझं प्रोफाईल शेअर झालेलं पहिलं इंस्टाग्रामचं.
0: पाहुणे बघायला येताना इंस्टाग्रामचं प्रोफाईल बघतात.
1: एक इन्सिडेंट असा झालेला की होणारे सासरे माझ्या सलॉन पर्यंत आले होते सलॉन बघायला की मुलीचं सलॉन कुठं आहे. तर ते कारण काही कारणामध्ये झालं नाही, पण हे जेव्हा तर तेव्हाही सेम इंस्टाग्राम शेअर झालं. आणि इंस्टाग्राम शेअर झाल्यानंतर मला माझ्या नवऱ्याचा मीन्स होणाऱ्या नवऱ्याचा मेसेज आला की तुम्ही दिसायला खूप सुंदर आहात आणि मला तुम्ही पसंत आहात, पण आपले वाईब्स मॅच झाल्याशिवाय आपण लग्न करणार नाही आहोत. तर हे गोष्ट त्यांची क्लिअर होती की मला इगो हर्ट झाला की भाई मी एवढी छान आहे, माझा प्रोफाईल काय आहे तू बघ, आणि तू असं बोलूच शकत नाहीस की वाईब्स मॅच, म्हणजे आताही तुला मॅटर करतंय वाईब्स. म्हणजे आज मुलांना, म्हणजे हे मला बोलायचं की मुलांना वाईब्स मॅच करणं दिसण्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि मी इगोमुळे हा म्हणाली की नाही, मी याला माझ्या वाईब्स दाखवेन आणि नंतर रिजेक्ट करेन. मी हे असं ठरवलं होतं, पण असं मला जमलं नाही करायला, कारण की ते इतके छान होते दिसायलाही. म्हणजे मी काहीच नाही त्यांच्या पुढे असं मी म्हणेन मॉडेल असून. आणि पण माझ्या सासूला मी आवडली नाही, माझ्या होणाऱ्या सासूनी त्यावेळी मला रिजेक्ट केलं आणि एकदा नाही चार वेळा रिजेक्ट केलं.
0: ऐका,
1: आय लव्ह यू सासू. मीन्स माझ्या त्यांना काही अपेक्षा असतील त्यांच्या सुनेकडनं, त्या म्हणाल्या मला मुलगी पसंत नाहीये, मी माझ्या मुलासाठी खूप वेगळे विचार केलेले आहेत आणि मुलगी मॉडेलिंग करते. तिथे मला थोडासा हे आलं, मॉडेलिंग करते तर मॉडेलिंगमध्ये आपण कसेही कपडे घालतो, कसेही काही करतो, ती सगळ्या म्हणजे सगळ्यांना दिसत असणार वगैरे वगैरे. मी माझ्या फॅमिली माझ्या सुना मी वेगळ्या ठेवीची, म्हणजे थोड्याशा आणि त्या स्वतःही एक गव्हर्नमेंट वर्कर आहेत, त्या सेंट्रल गव्हर्नमेंट रेल्वेमध्ये कामाला आहेत, चांगल्या पोस्टवर अध्यक्ष आहेत त्या तिकडच्या अकोल्याच्या. आणि तरीही त्यांचे विचार होते की सुना म्हणजे मॉडेलिंग असू देत, पण त्यांना त्या कपड्याशीच हे प्रॉब्लेम होता. आणि मग मी योगेश बरोबर, माझ्या नवऱ्याचं नाव योगेश आहे, त्यांच्याबरोबर बोलली की का रिजेक्ट करतायत आई. माझं अजून इगो हर्ट होत होतं, म्हणजे प्रेम तर होत नव्हतं पण इगो जास्त हर्ट होत होता की कसं शक्य आहे यार, मला कोणी रिजेक्ट कसं करू शकतं, मला मी एक मॉडेल आहे. एक थोडा इगो असतो ना मुलींचा, आणि त्याच्यामुळे तर ते ममाज बॉय होते एकदम. ते बोलायचे नाही मम्मी नाही बोलते तर मी काहीच नाही करू शकत, आय एम सॉरी. आणि मी खूप रडायची की मला, मी माझ्या मम्मीजवळ रडायची, मम्मी मला कसं कोणी रिजेक्ट करू शकतं, मला कसं कोणी रिजेक्ट करू शकतं, कारण की सगळे पाहुणे मीच रिजेक्ट केलेत, मला कोणी रिजेक्ट नाही केलं अजून. आणि ते पुन्हा यायचे पुन्हा जायचे. मग त्या दरम्यान आमचे माझं त्यांच्यावर प्रेम झालं की यार हे माझ्यासाठी थांबताय, त्यांना मी आवडली आहे कुठेतरी, हे त्यांच्या मम्मीला म्हणवतायत, कन्व्हिन्स करतायत. मग शेवटी मी आईंना फोन केला डायरेक्ट, म्हणलं आई काय प्रॉब्लेम आहे, त्यांना मी पसंद आहे, मला ते पसंद आहे, माझ्या घरच्यांना पसंद आहे. मी डायरेक्ट फोन केला, ते म्हणे की तू मॉडेलिंग करतेस आणि तुझा देवावर विश्वास नसला. मग माझा तर आहे देवावर विश्वास, तर तू माझा देव करशील का? मी म्हणे मी तुमचं सगळं करेन. डायरेक्ट बोलली मी तुमचं सगळं करेन. आणि मॉडेलिंग म्हटलं तुम्ही माझं पेज बघा जाऊन, प्लीज मी रिक्वेस्ट करेल की तुम्ही एकदा माझं इंस्टाग्रामचं पेज बघा, त्याच्यावर तुम्हाला साडी व्यतिरिक्त किंवा ज्वेलरी. मी असं नाही म्हणत की मी इन फ्युचर दुसऱ्या कुठल्या शॉर्ट्स घालून करणार नाही, कारण की का खोटं बोलून लग्न करू ना. मला जर एखादी चांगली अपॉर्च्युनिटी मिळाली तर मी करेन नक्कीच. हां, पण तुम्ही पेज बघा, तुम्हाला कुठेही वाईट वाटणार नाही. आणि ब्रँड व्यतिरिक्त मी काहीही केलं नाही, मी कुठलंही लोकल काम करत नाही, हे तुम्ही नक्की बघाल. आणि त्यांनी माझं पेज बघितलं जाऊन, फेसबुक घेतलं, इन्स्टा, आणि ते हॅपी झाले की वा इथं खूप सुंदर आहे आणि ज्वेलरी किती छान. मग त्यांचं टॉपिकच चेंज झालं, ही ज्वेलरी कुठे भेटली, ती ज्वेलरी कुठे मिळाली. बापरे, मग त्यानंतर आजपर्यंत त्या दिवशीपासून आम्ही सास आणि सून नाही होत, म्हणजे सासू सुना नाही आहोत, आम्ही मैत्रिणी आहोत. आणि आम्ही रोज एक एक तास फोनवर बोलतो.
0: लग्नाबद्दल
1: तर माझ्या नवऱ्याशी पण एवढा वेळ नाही बोलली तेवढं मी माझ्या सासू बरोबर फोनवर बोलते आणि माझा नवरा शॉक असतो की तुम्ही नक्की एवढं बोलता काय. तर आम्ही कपड्यांबद्दल ज्वेलरीबद्दल त्यांनाही आवडतात मलाही आवडतात तर तेच बोलत असतो. दोन तीन शोजला त्या आलेल्यात पण माझ्यासोबत आणि त्या आता खूप सपोर्ट करतात आणि शो असेल तर मला इव्हन बोलतात असं रेडी हो तसं हो रेडी हो. म्हणजे आता तर खूप छान सपोर्ट आहे पण ह्या सर्व मागे मी त्यांना शेवटी योगेशलाच पकडेन की त्यांनी खूप ट्राय केलं त्यांच्या मम्मीला म्हणण्यासाठी शेवटी आमचं लग्न झालं.
0: क्या बात है. सो क्यूट. इट्स नॉट जस्ट

0: marriage. It's Harish love. So nice. म्हणजे कन्व्हिन्स करता येणं म्हणजे हे फील्ड वाईट नाहीये किंवा मी करत असलेलं काम मला माहितीये की मी खूप चांगलं काम करते किंवा मला माहितीये की याच्यामध्ये काही चुकीचं नाहीये हे कन्व्हिन्स करवणं म्हणजे एखाद्याला समजावून सांगणं पण एक मोठी गोष्ट आहे आणि जी तो करून दाखवलीस मला असं वाटतं
1: पण आम्ही कुठले चुकीचे पाऊल नाही उचलले.
0: हा सो हे इम्पॉर्टंट आहे आणि मला खरंच म्हणजे स्वातीच्या सासरकडचे लोक असतील माहेरची लोक असतील खरंच थँक्यू सो मच त्यांना मी थँक्यू म्हणेन एक मुलगी म्हणून कारण बऱ्याच वेळेला असं होतं ना की मुलींच्या पॅशन्स ज्या आहेत ना त्या कुठेतरी स्टॉप होतात लग्नानंतर आणि टचवूड तुझ्या बाबतीमध्ये तुझे इनलॉज इतके प्रेमळ आहेत आणि दे आर व्हेरी सपोर्टिव्ह आणि जर अशी फॅमिली जर प्रत्येक मुलीला मिळाली तर मुलगी माहेरचं नाही सासरचं नाही स्वतः बरोबर त्या सगळ्यांना ती पुढे घेऊन जा.
1: बरोबर.
0: सो त्यामुळे हा पॉझिटिव्ह विचार तुझे इनलॉज पण करतायत तुझे मम्माकडचे आईकडचे पण करतायत त्यामुळे खरंच टचवूड आणि हे असंच राहू दे. स्वाती आपल्या गप्पा मला असं वाटतं संपणाऱ्या नाहीये पण या व्यतिरिक्त तू मेकअप आर्टिस्ट एक सलॉन चालवतीयस मेकअप आर्टिस्ट आहेस ह्या सगळ्या गोष्टी खूप छान हँडल करतेयस हे सगळं परत मॅरिड लाईफ पण तू हँडल करतेयस काही लग्नाला जास्त दिवस झाले नाही हार्डली एक वर्ष वगैरे सो हे सगळं करत असताना
1: तू जसंच मला बोललीस की तू हे करते ते करते मला एक माझा किस्सा आठवला की जेव्हा मी मेकअप आर्टिस्ट होतीस मी माझं सलॉन होतं म्हणून आणि मी माझ्या स्टाफकडनं शिकली हे मला सांगायचंय की अगोदर मी बिझनेस टाकला आणि नंतर मी शिकली आणि त्यानंतर मी ऑर्डर्स घ्यायला लागली ब्राईड वगैरे मॉडेल्स घ्यायला लागली आणि त्यानंतर मी मला असं वाटलं की मी प्रत्येक गोष्ट इगोवर घेऊन करते इगोवर लाईक म्हणजे यार हिला चार्जेस विचारले 50,000 तिला चार्जेस विचारले 25,000 अरे जस्ट मेकअप माहिती आहे खूप मेहनत आहे आता जेव्हा स्वतः करते तेव्हा कळतं पण असं वाटलं की यार मला का नाही येते का नाही शिकू शकत आहे मी एवढं काय आहे त्यात असं बघून बघून बघून बघून करून करून मी शिकली नंतर मी फॅशन डिझायनिंगकडे वळली थोडस की मी माझ्या लग्नाचे सगळे आउटफिट स्वतः क्रिएट म्हणजे केलेले आहे डिझाईन स्वतः केलेले आहेत आणि तिकडे तासन तास जाऊन मी डिझायनरकडे उभी राहिलेली आहे त्या आउटफिटसाठी की हे असेच पाहिजेत ते तसेच पाहिजेत इथे इथे तिथे काही मला नकोय आणि ते मी स्वतः डिझाईन केलेत म्हणून मी तर त्यावेळी माझे वडील एकच शब्द बोलले होते की लोकांसाठी तरी काहीतरी ठेव आणि मला इतकं हसायला आलेलं सगळंच तुला करायचंय जरा थांब आता लग्नाच्या वेळी म्हणजे उद्या माझं लग्न आणि आजपर्यंत मी काम करत होती आणि त्यामुळे मग अशीच मी अजूनही मला काही असं वाटेल की हे मला का नाही येते तुझी चेअर सांभाळा
0: चालेल
1: तुझ्यासारखं अँकर होणं नाहीये आता म्हणजे मला लगेच असं वाटेल की का नाही करू शकत मी अँकरिंग मी करू शकते आणि मी लगेच एखादा शो तरी होस्ट करणं नक्की मी ट्राय करेन म्हणजे मी अशीच आहे नवीन नवीन गोष्टी शिकणं खूप आवडतं मला मग ते काहीही असू दे छोट्यातली छोटं किंवा मोठ्यातली मोठं मला खूप आवडतात गोष्टी शिकायला म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी शिकली आणि आज कुठेही मला मेकअप असायला दुसऱ्यांकडे जायची गरज नाही ड्रेस स्टिच करायला दुसऱ्यांकडे जाण्याची गरज नाहीये कशासाठीच नाही मी माझे पूर्ण फॅमिली आणि मी स्वतःवरच डिपेंड आहे.
0: क्या बात आहे. सो मला हेच सांगायचंय की वाट बघू नका कुठल्याही गोष्टीची आणि एखादी गोष्ट करावीशी वाटली मनात आलं शिका करा आणि छान मोकळे व्हा मी असं म्हणेन. तर ही अशी मोकळ्या स्वभावाची पण तितकी जिद्द असणारी स्वाती आज आपल्यासोबत जोडली गेली होती. स्वाती खूप छान वाटलं खूप पॉझिटिव्ह आहेस अशीच पॉझिटिव्ह राहा आणि पुढेही काम करत राहा आणि भरपूर नवीन नवीन गोष्टी कायम शिकत राहा त्यासाठी तुला खूप मनापासून शुभेच्छा. आणि श्रोते हो खरं तर गप्पांचा सिलसिला न संपणारा होता पण आजच्या या विशेष मुलाखतीमध्ये फॅशनिस्टा सेगमेंटमध्ये आज आपण स्वाती सोनावणेसोबत छान गप्पा मारल्या मॉडेलिंग क्षेत्र आणि त्याचबरोबर तिच्या आवडीचे इतर क्षेत्र यामध्ये ती कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी बॅलन्स करते फॅमिली सांभाळत एक लग्न झालेली स्त्री सुद्धा कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी छान मॅनेज करून स्वतःला एका यशाच्या पायरीपर्यंत घेऊन जाऊ शकते याचं अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे स्वाती आज आपल्यासोबत होती. कितीही प्रॉब्लेम्स आले कितीही अप्स अँड डाऊन्स आले तरीही न हारता न डगमगता जिद्दीने कशा त्या गोष्टी आपण अचीव्ह करू शकतो हे तुम्हाला स्वातीच्या प्रत्येक बोलण्यामध्ये समजलं असेल. तर स्वातीसोबतच्या या गप्पा हा गप्पांचा सिलसिला तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला प्रतिक्रिया कळवा. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167 डबल नाईन. आणि याच नोट वरती मी स्वाती सोबत तुमच्या रजा घेते. स्वाती पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद, थँक्यू सो मच तू आज इकडे आलीस आणि तुझ्या अनुभवातून आम्हाला सगळ्यांना खूप शिकायला मिळालं.
1: हो नक्कीच, आणि मी पण थँक्यू म्हणेन. माझी फेवरेट लहानपणापासून तुला ऐकते मी आणि ऐकून ऐकून इथपर्यंत मीन्स इच्छा होतीच इथे येऊन, पण असं विचार नव्हता केला कधी येईन आणि कधी इतकी मोठी ह्या स्टेअरवर बसणे इतकी होईन. आणि आचार्य 90 FM पण खूप खूप खूप थँक्यू म्हणेन मनापासून की मला इतकं तुम्ही केपेबल समजलं की मी इकडे येऊन तुमच्याशी संवाद साधेन. तर थँक्यू सो मच मनापासून, धन्यवाद.
0: तर श्रोते हो, याच नोटवरती मी आरजे कोमल स्वाती सोबत इथे तुमची रजा घेते. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुराद गाण्यांचा आणि गप्पांचा आस्वाद घेत रहा आणि ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद.

0: सणासणी आपला मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, आज आपण सेलिब्रिटी गणेशोत्सव साजरा करतोय. द सेलिब्रिटी नचिकेत देसाई यांच्या सोबत.
1: धन्यवाद
0: नचिकेत, तुझं मनपूर्वक स्वागत आमच्या या सेगमेंटमध्ये सेलिब्रिटी गणेशोत्सवामध्ये. नचिकेतची खरं तर ओळख सगळ्या प्रेक्षकांना आहे, वेगळी अशी करून द्यायची गरज नाहीये, पण तरी सुद्धा एक उत्तम गायक आणि ईटीव्हीवरील स्वरसंग्रहाचा विजेता ठरलेला नचिकेत देसाई आणि त्याची महत्वाची ओळख म्हणजे थोर संगीतकार वसंत देसाई यांचा तो नातू आहे आणि आजपर्यंत अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून आमच्या भेटीला नचिकेत नेहमीच येत असो, म्हणजे टीव्हीवर असू दे, लाईव्ह परफॉर्मन्सेस असू दे. आणि आणखी एक तिसरी विषय कळ म्हणजे माझा चांगला मित्र आहे. तर नचिकेत, आपण गणेशोत्सव स्पेशल पॉडकास्ट करतोय, तर मला वाटतं एक सुंदरशा गणपतीच्या गाण्याने आपण या कार्यक्रमाची सुरुवात करूया आणि आमच्या मेजवानी देऊया सगळ्या प्रेक्षकांना.
1: सगळ्यांच्या मनाजवळचं गाणं की शंकरजींनी गाऊन अजरामर केलं आणि त्याचबरोबर मला वाटतं अजय अतुल यांचं अल्बम मधलं
0: वातावरण निर्मिती होते ना गाणं लागलेली.

0: Wow. मस्त मस्त छान. आता गणपतीचा पॉडकास्ट आपण करतोय बाप्पा विशेष, तर मला वाटतं गणपती आणि तुझं नातं कसं आहे, म्हणजे प्रत्येक कलाकाराचं एक नातं असतं आपल्या गणपती बाप्पाशी, आपलं दैवतच नाही कारण 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असं गणपतीची आपण ओळख करून देतो नेहमी. आणि आपल्या कलाकारांसाठी ते अगदी फार जवळचं, अगदी लहानांपासून गणपती आपला
1: जवळचा असतो. तुझा मी म्हणेन की आपले हिंदू संस्कृतीतले जे सण आहेत, त्यात गणेशोत्सव असू दे, नवरात्र असू दे, दिवाळी असू दे, वाढवा असू दे, आपल्या हिंदू संस्कृतीत हिंदू धर्मात सगळ्यात मनाजवळचे मानलेले जे सण आहेत, त्यात गणेशोत्सव हा सगळ्यात जवळचा सण का वाटतो? कारण मी एक कलाकार आणि गायक असल्यामुळे गणेशोत्सवात तुम्हाला सगळ्यात जास्त काय ऐकू येतात, तर विविध प्रकारची गाणी. तर संगीत कुठलीही मिरवणूक असू दे, कुठलंही गणपती मंडळ असू दे, ते सतत कुठल्या ना कुठल्या प्रकारची गाणी, भजनं, भावगीतं ही सतत तुमच्या कानावर पडत असतात. त्यामुळे मी जेव्हा शाळेत होतो आणि जेव्हा गोरेगाव स्टेशन जवळ माझं जुनं घर, आणि स्टेशन जवळ तुम्हाला माहिती असेल कुठलंही स्टेशन असेल तर स्टेशन जवळ अनेक प्रकारची गणेशोत्सव बाजारपेठेत असते, त्यामुळे लाऊडस्पीकरवर सतत हिंदी मराठी जुनी गाणी सुरू असायची. त्यामुळे मी जरी का प्रोफेशनली तेव्हा गात नसलो तरी गाणी कानावर पडत राहायची. त्यामुळे गणेशोत्सव हा सगळ्यात जवळचा सण वाटण्याचं कारण म्हणजे त्याला एक संगीताची कुठेतरी जोड आहे असं.
0: खूप सुंदर. आणि खरंच त्याच बाप्पाचा आशीर्वाद आहे आणि तुला एवढ्या चांगल्या घरात जन्म मिळाला म्हणजे खरंच पुण्यही आहे आणि आज एवढ्या प्रगतशील वाटेवर तू आहेस. आता खरं तर बालपणाविषयी विचारायचंच आहे, एवढ्या चांगल्या घरात जन्म मिळाल्यानंतर नक्कीच आपण तीच वाट अनुसरतो नाही का, म्हणजे आपण त्याच वाटेवर नकळत आपल्या आई वडिलांकडनं, आजी आजोबांकडनं संस्कार होतात, तर घरातनंच तुला गाण्याचे संस्कार मिळाले आणि लहानपणीच ठरवलं की बो मला गायक व्हायचंय,
1: नेमकं कसं झालं? या स्टोरीमध्ये थोडासा ट्विस्ट असा आहे की वसंत देसाई माझे पणजूबा आणि ते वारले म्हणत ते एक्सपायर झाले 1975 मध्ये आणि माझा जन्म 89 चा, त्यामुळे जेव्हा मी लहानाचा मोठा म्हणजे शाळेत असताना जेव्हा असे कानावर गाणं वगैरे पडायचं तेव्हा इतकी सिन्सिअरिटी किंवा इतकी वैचारिक पातळी माझी नव्हती की आपल्या घराण्यात इतकं मोठं नाव आहे मग आपण संगीताचा वारसा पुढे न्यायला हवा. त्यामुळे बेसिकली मला खेळायची प्रचंड आवड असायची, म्हणजे मैदानात जाऊन क्रिकेट खेळा, फुटबॉल खेळा, पण जेव्हा एखादं टेलिव्हिजनवर टीव्हीवर जेव्हा एखादं कमर्शियल लागायचं किंवा ऍड लागायची, त्या ऍड बरोबर ना मी करेक्ट गुणगुणायचं असं माझी आई म्हणते की त्या वेळी तू एकदम करेक्ट ती ती लाईन बरोबर म्हणायचं. त्यामुळे आईला सुरुवातीला असं वाटलं की आपण कशाच काही भान नसताना की आपण फक्त हे गाणं शिकायला एखाद्या क्लासमध्ये पाठवावं, बघू तरी काय होत आहे. तेव्हा असे कोणाच्या डोक्यात नव्हतं की प्रोफेशनली ह्याने वारसा पुढे न्यावा, कारण बाबांचा आवाज अप्रतिम, पण बाबांनी कधी प्रोफेशनली परस्यू केलं नाही म्युझिक ऍज अ करिअर. इनफॅक्ट ते करू शकले असते अप्रतिम ते गातात. आजोबांचं कधी गाणं मी ऐकलं नाही कारण मी लहान असतानाच ते एक्सपायर झाले, त्यामुळे क्लासला गेल्यावर हळूहळू गाण्याचं शिक्षण जसं होत गेलं आणि तेव्हाही मी अनेक गाण्याचे क्लास बुडवायचो आणि खेळायला जायचो, मग आईकडून भरपूर मार खायचो, पण हळूहळू गाणं शिकत एका पॉइंटला मी जेव्हा कॉलेजला आलो तेव्हा मला रिअलाइज झालं की आपण इतकं छान गाणं शिकलोय आणि आपल्याकडे खरंच ती केपेबिलिटी आहे, आपल्याकडे तो स्पार्क आहे आणि नक्कीच तो रियाजाने आपल्याला डेव्हलप करता येईल आणि काहीतरी वेगळं आउट ऑफ दी बॉक्स आपण देऊ शकतोय, तर मग आपण सिन्सिअरली विचार करायला हवा. मग हळूहळू गाण्याबद्दल सिन्सिअर विचार करून अजून रियाज वाढवून थोडंसं अजून स्वतःला ग्रूम करून मग मी या क्षेत्रात यायचा विचार केला आणि प्रयत्न करतोय त्यांचं नाव त्यांचा झेंडा
0: होऊन
1: धरायचा.
0: नक्कीच,
1: कारण खूप मोठी जबाबदारी आहे ती, पण लोकांचे आशीर्वाद आहेत, लोकांचं प्रेम आहे आणि हळूहळू मी ते नक्कीच करू शकेन असं.
0: तेच मला तोच प्रश्न होता, कारण एका मोठ्या कलाकाराच्या घरात आपण जर जन्माला आलो तर ते एक दडपण असतं की आपलंही तेवढं नाव झालं पाहिजे किंवा आपण त्यांच्या नावाला बट्टा लागेल किंवा त्यांचं नाव आणखी पुढे नेण्याचा आपण प्रयत्न करतो.
1: त्यामुळे मी हाच एक सुरुवातीपासून हट्ट धरलेला की त्यांचं नाव लावून कुठेतरी शिरण्यापेक्षा आपण फक्त नचिकेत देसाई म्हणून आपापलं काम करावं आणि जर का एखाद्या व्यक्तीला जर का कुठून तरी बाहेरून कळलं की तू यांचा हा आहेस का आणि आपलं गाणं जर का बरं असेल जरा काय म्हणतो श्रवणी असेल तर मग त्या माणसाला हो सांगायचं. त्यामुळे त्यांच्या नावाला कुठे धक्का पोहोचता कामा नये किंवा त्यांच्या नावाचा गैरवापर होता कामा नये हा एक कटाक्ष माझा आहे.
0: प्रेक्षकांना सांगू इच्छिते मला नचिकेतने सांगितलं नव्हतं, मला देखील बाहेरून कळलं आणि म्हणजे श्रुती पटवर्धन माझी मैत्री आहे तिने मला सांगितलं त्याच्या मार्फत मला कळलं आणि नंतर म्हणजे नचिकेतने स्वतः कधी सांगायचा कधीच त्यांना प्रयत्न नसतो. एनिवे तर नचिकेत आता मला सांग की

0: जरी गायलो तरी मी सुरांमध्ये होतो. त्यात पण संगीत आहे, त्यात पण संगीत आहे. तर शाळेत असताना आम्ही क्रिसमस कॅरल्सच्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायचो, म्हणजे वेस्टर्न म्युझिक मध्ये कॉयर मध्ये भाग घ्यायचो. आणि शाळा 10वी झाल्यानंतर शाळेतून बाहेर पडल्यावर जेव्हा मी डहाणूकर कॉलेजचा मी स्टुडंट आहे आणि 11वीत जेव्हा मी डहाणूकर कॉलेजला ऍडमिशन घेतल्यावर मग मराठी संगीत सृष्टी, हिंदी संगीत सृष्टी काय असते ह्याची मला प्रचिती आहे. मग माझे मित्र खूप छान मला मिळाले, म्हणजे स्वराधीश डॉक्टर भरत बडवली हा माझा कॉलेज फ्रेंड, मी दोघे 28 मार्च, तो माझा सिनियर आहे 2 वर्ष आहे. त्यामुळे अनेक थोर तज्ञ मुळी मित्र लाभल्यामुळे मग आपल्याला एक अजून एक वेगळा डायमेन्शन. मग 11वी मी गाण्याच्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली. मग 11वीत एक स्पर्धा, दुसरी स्पर्धा करत करत मग सारेगम आलं, तेव्हा अगदीच मी अगदी कच्चा होतो संगीतात. पण एक एक्सपोजर म्हणून मी त्यात भाग घेतला. माहित नाही सगळ्यांच्या आशीर्वादाने सिलेक्ट हे झालो, सेमीफायनल्स पर्यंत 16 वर्षी जाऊन आलो तेव्हा. आणि फार इंटरनेटचा फार एक्सपोजर होतं असं नाही, 2005-06 गोष्ट असेल. पण हळूहळू कॉलेजमुळे मला एक वेगळं डायमेन्शन मिळालं. आणि शिक्षणाचं तुम्ही म्हणाल तर तुम्ही करिअर वेस्टर्न म्युझिक मध्ये करा, बॉलिवूड म्युझिक मध्ये करा, लाईट म्युझिक करा, काहीही करा, क्लासिकल शिकणं हे मस्ट आहे. म्हणजे क्लासिकलचा बेस असल्याशिवाय तुम्ही संगीताच्या कुठल्याही फील्डमध्ये म्हणेन किंवा जे सेक्शन आहेत संगीताची, क्लासिकल, सेमी क्लासिकल, बॉलिवूड, लाईट म्युझिक, डिव्होशनल, कुठल्याही सेक्शनमध्ये जर का तुम्ही जायचं ठरवलं तरी क्लासिकल बेस हा फार महत्वाचा, नाहीतर तुम्हाला पुढे जाऊन त्या क्षेत्रामध्ये अडथळे निर्माण होणार. कारण लाईट म्युझिक, बॉलिवूड म्युझिक घेतलं तर सोनू निगम जी असतील, रफी साहेब असतील, मन्नाडे साहेब असतील, सगळ्यांचा क्लासिकल बेस हा पक्का होतो, अगदी स्ट्रॉंग होतो. आणि मग तुम्ही परीक्षा द्यायच्या नाही द्यायच्या तर तुमच्या वैयक्तिक चॉईसवर आहे. पण परीक्षा देऊन देखील तुम्हाला प्रॅक्टिकलचं एक वेगळं नॉलेज मिळतं, नंतर तुम्हाला थिअरीचं एक वेगळं नॉलेज मिळतं. सो इट्स नेव्हर, इट्स नॉट एन हार्म टू एनी वन. क्लासिकल शिकणं इज मस्ट. परीक्षा नाही दिल्या तरी मी सगळ्यांना ऍडवाइस करेन की क्लासिकल म्युझिक एखाद्या चांगल्या गुरूंकडून आवर्जून शिका.
1: गुरूंचा उल्लेख झालेला आहे, तर गुरुंविषयीच विचारेल की पहिले गुरु म्हणजे कोण होते या क्षेत्रात, अगदी आतापर्यंत सांग आणि आदर्श कोण होते किंवा कोणाला पाहून तू या इंडस्ट्रीमध्ये आला.
0: माझे सगळ्यात पहिले गुरु म्हणजे पंडित विपुल कुर्लेकर. विपुल कुर्लेकर मी त्यांच्याकडे शाळेत असताना जायचो, ते पंडित हृदयनाथ मंगेशकरांचे शिष्य. म्हणजे अगदी मी शॉर्ट हाफ पॅन्ट मधून असं क्लासमधून वगैरे जाऊन बसायचो तिथे आणि काहीतरी गाऊन यायचो. मला आठवतही नाही काय, कारण तेव्हा आपलं ते अल्लड वय असतं आणि सिरियसनेस नसतं. नंतर मी तिथून वसंत सामंत सर म्हणून आमचे जे आहे पांडुरंगवाडी, ते एक्सपायर झाले, त्यांच्याकडे मी जाऊन गाणं शिकलो. त्यानंतर पंडित मनोहर चिमुटे विरारवरून गोरेगावला यायचे, त्यांच्याकडे मी काही वर्षानंतर ते त्यांचं येणं बंद झालं, त्यांच्या डोक्याचा जरा प्रॉब्लेम झाल्यामुळे त्यांना मग ट्रॅव्हलिंगला त्रास होत होता. त्यानंतर मला पंडित राजा काळे, म्हणजे ज्यांच्यामुळे माझ्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी मिळाली, म्हणजे पंडित जितेंद्र अभिषेकींचे पट्ट, त्यांच्याकडे मी मला वाटतं 7वीत सुरुवात केली. अगोदर मी चौथी 5वीत पासून मी शिकत होतो, पण 7वीत मी त्यांच्याकडे जायला सुरुवात केली. आणि पहिले संस्कार कानांवर झाले ते म्हणजे पंडित जितेंद्र अभिषेक, कारण बुवांचे संस्कार झाल्यामुळे मग एक वेगळी गाण्याला एक गोडवा, बुवांच्याच गाण्याला इतका गोडवा आहे, तो गोडवा आपल्या गाण्यात कसा आपल्याला आणता येईल, ती नजाकत कशी आणता येईल. मग हळूहळू हळूहळू करत करत आज मी इथवर आलोय. पण त्यानंतर मला कधी स्विच करावं असं वाटलं नाही, कारण गुरुजींकडून मला इतकं काही मिळालं.
1: आणि मला सुद्धा आपला हा दुवा आहे खरं तर, मला आज बोलताना जाणवतंय बुवांचे आशीर्वाद आहे म्हणून मी सुद्धा या क्षेत्रात आहे. तेव्हा पण त्यांनी मला गोव्यात असताना सांगितलं होतं तू 12वी तुझी झाली की मुंबई गाठायची, गोव्यात राहायचं
0: नाही. त्यांना नाक असेल एखाद्याकडे बघून की ह्याच्याकडे तो स्पार्क आहे, त्यामुळे त्याला आपण पुश करायला हवं किंवा त्याला पाठिंबा द्यायला हवं.
1: नक्कीच. आणि आपण म्हणजे एकाच गुरुचे शिष्य, म्हणजे एक शिष्य गुरुचा छान मिलाप आहे. नक्कीच. आता एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि सेलिब्रिटी गणेशोत्सव मध्ये नचिकेत देसाई यांच्याशी संवाद आपला सुरू ठेवूया. एक छोटीशी विश्रांती घेऊया.

0: खुशानंद तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत सेलिब्रिटी गणेशोत्सवमध्ये. आज आपण सुप्रसिद्ध गायक नचिकेत देसाई यांच्याशी संवाद साधतोय. नचिकेत, आता तुला असं विचारायचं आहे की आता सगळं शिक्षण तुझं झालेलं आहे, बऱ्यापैकी तू आता परफॉर्मर आहेस. आता जेव्हा एखादं गाणं तुझ्याकडे येतं तेव्हा त्या गाण्याचा नेमका अभ्यास तुझा असा कसा असतो?
1: स्ट्रेट फॉरवर्ड अभ्यास आहे कुठल्याही गाण्याचा. म्हणजे एखादा जेव्हा कार्यक्रम आम्हा गायकांकडे येतो किंवा माझ्याकडे जेव्हा येतो तेव्हा आयोजकांकडून त्या दिवशी त्या कार्यक्रमासाठी कुठली थीम आहे बेसिकली. आता पाऊस गाणी असेल, आषाढी असेल, गणेशोत्सव असतील, दिवाळीचे कार्यक्रम असतील, दिवाळी पहाट असतील, दिवाळी सध्या असतील, तर गणेशोत्सवाचे कार्यक्रम म्हणजे भक्तिगीतं, परिभावगीतं, म्हणजे त्यात फार जास्त प्रमाणात धांगड दिंगण असतो. तर एखादं गाणं जेव्हा आमच्याकडे आयोजकांकडून येत तर ते गाणं आमचं कितीही बसलेलं असलं, कितीही वर्ष आम्ही ते गाणं गात असलो तरीही त्या गाण्याकडे त्या दिवशी पुन्हा एका नव्या दृष्टिकोनातून आपल्याला बघावं लागतं. ऍज अ प्रोफेशनल सिंगर ती जबाबदारी असते, म्हणजे कॅज्युअल राहून नाही चालत. म्हणजे आता हेच गाणं मगाशी मी जे म्हटलं किंवा एखादं प्रथम तुला वंदितो सारखं गाणं जे सुरुवातीलाच कार्यक्रमाला माहोल बनवणारं असतं, तर ते गाणं कितीही मला माहिती असलं तरी त्या दिवशी ते गाणं पंडित वसंतराव देशपांडेंनी अजून काय त्यात गाऊन ठेवले जे मला इतकी वर्ष गवसलं नाही असं होऊ शकतं. किंवा अमलदाजींनी काय त्यात अजून असं गाऊन ठेवलं असेल, जरी का तो फिमेल पॉइंट मला गायचा नसला, जरी का माझ्याबरोबर एक फिमेल को सिंगर, तरी त्यांच्या गाण्यातून मला काय शिकता येईल. मग ते शब्द घेऊन बसायचे, मग त्या शब्दात अजून आपण कुठे भाव ओतू शकतो. एखादा शब्द आपल्याकडून इतक्या वर्षात राहिला आहे का, जो शब्द आपण भावपूर्ण पद्धतीने उच्चारू शकलो नसू, तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी करून तेच गाणं घोटून घोटून घोटून मग कार्यक्रमात गायलं तर मग कार्यक्रमात त्या गाण्याला एक वेगळी एक वेगळा रंग मिळतो असं मी म्हणतो.
0: म्हणजे कुठली हरकत एखादी, आपण आता युट्यूबला जास्ती फॉलो करतो तर ते बरेचसे संगीतकारांचा पण तसा तुझा अभ्यास आहे. अभ्यास
1: खरं मी म्हणते, समजा एखाद्या माणसाला आपण जेव्हा पहिल्यांदा भेटतो आणि एखाद्या माणसाला आपण जेव्हा 100 वेळी भेटतो तेव्हा त्या माणसातले वेगवेगळे रंग, त्या माणसाचा स्वभाव अजून आपल्याला खोलवर कळतो. म्हणजे एकाच भेटीत जरी का तो आपला मित्र वाटत असेल, जेव्हा तुम्ही त्याला 25 वेळी भेटाल, 50 वेळी भेटाल किंवा 100 वेळ, तेव्हा गाण्याचं कसं आहे, गाणं हा एक माणूस आहे, हा एक मित्र आहे, आणि त्या गाण्यात तुम्ही एकदा ऐकाल तेव्हा तो तुम्हाला काहीतरी वेगळा संदेश घेऊन जाईल. जेव्हा 10 ऐकाल, अरे मी जेव्हा पहिल्यांदा ऐकलं तेव्हा मला हे दिसलंच नाही, 50 ऐकाल तेव्हा अरे हे मला माहितच नव्हतं. तर गाणं हा एक माणसासारखं एक सवंगडी गायकाचा मित्र आहे आणि तुम्ही त्याला जितकं प्रेम द्याल ना तितकी तो तुम्हाला साथ देतो.
0: आणि जसं लोणचं मुरावं किंवा मुरावा म्हणेल, मुरावा म्हणेल, जेव्हा मुरावा चांगला होतो तो मुरला की जास्ती छान लागतो, तसं गाण्याचं आहे, गाणं जास्ती मुरलं की फार गोड वाटतं. आता सगळे आणि ऑडियन्सचा सुद्धा त्यात भाग आहे की कशा प्रकारचे ऑडियन्स, म्हणजे गणेशोत्सवाचे वेगळे असते, आपण जेव्हा इव्हेंट करतो तेव्हाचे ऑडियन्स वेगळे असतात, तर ऑडियन्सला कसं आपण रिसिव्ह करायचं, कारण आताचं जनरेशन आपण ऑडियन्सला जास्ती प्रेफर करतो, कारण म्हणजे त्यांच्याकडनं जर पोचपावती मिळाली, म्हणजे लाईव्ह कॉन्सर्टला जर मिळाली तर तो एक गिव्ह अँड टेक चांगलाच असतो. पण कधी कधी आपण स्टुडिओ बेस सुद्धा आपण कार्यक्रम किंवा मुलाखत करतो तेव्हा मग ते कसं तुमचं बॉन्डिंग असतं?
1: हल्ली असं झालंय ना की ऑडियन्स हा सगळ्यात मोठा फोकल पॉइंट. पूर्वीचे जे ज्येष्ठ ग्रेट कलाकार होते, समजा एखादे मोठे गायक समजा रंगमंचावर येऊन एखादा राग सादर करणार असेल, ते ठरवून आलेले असतात की आज मी राग यमन सादर करेन किंवा आज एखादा हा राग सादर करेन, आणि तेव्हा असं ऑडियन्स मधून कोणी उठून सांगायचं नाही अहो आज हा राग नको आज तो राग, कारण ती गायकही इतकी ग्रेट होते, इतके थोर होते. पण आज असं नाही होत. आज आम्ही समजा एखादी लिस्ट 24 गाण्यांची समजा घेऊन गेलो असो कार्यक्रमाला, तर 15 किंवा 16 गाण्यानंतर ऑडियन्स मधून चिठ्ठी येऊ शकते आणि बऱ्यापैकी प्रमाणात चिठ्ठ्या येतात की आता हे गाणं घ्याल का. त्यामुळे तुम्हाला एकतर वर्सटाईल राहावं लागतं, तुम्हाला एकाच पद्धतीची गाणी येतात असं होऊन चालणार नाही, कारण ऑडियन्स तुमच्याकडे ज्या मागण्या घेऊन येतं त्या मागण्यांचा तुम्हाला पुरवठा करता आला पाहिजे. त्यामुळे तुम्हाला वर्सटाईल राहणं फार गरजेचं आहे. आणि म्हणजे ऑडियन्स हा तुमचा मायबाप आहे, ऑडियन्स हाच कलाकाराला घडवू शकतो किंवा पाडवू शकतो, त्यामुळे तुम्हाला त्यांची मनं जिंकणं आणि त्यांना इन्व्हॉल्व्ह करून गाणं फार महत्वाचं. त्यामुळे आधी ऑडियन्स ओरिएंटेड परफॉर्मन्स जास्त झाले, पण ती काळाची गरज आहे कारण काळ बदलत चालला आहे. अजून 20-25 वर्षांनी संगीताची संगीताचं चित्र कसं असेल आता मी सांगू शकणार नाही, पण नक्कीच मी म्हणेन की ऑडियन्स फोकस्ड म्युझिक हळूहळू होत चालले आणि त्या ट्रेंडला आपल्याला धरून राहावं लागेल आणि त्याच ट्रेंडला धरून पुढचा प्रवास करावा लागेल.
0: आणि तुझा आवडता जॉनर कुठचा, म्हणजे तुला नाट्यसंगीत आवडतं की भावसंगीत आवडतं?
1: मी असं म्हणेन की क्लासिकल चा बेस मी मगाशी म्हटल्याप्रमाणे असणं फार महत्वाचं आहे. क्लासिकल बेस शिवाय काही करू शकत नाही, पण माझी पूर्वीपासून हिंदुस्थानी क्लासिकल रागधारी संगीत संगीतात करिअर करावं असा माझा मानस कधी नव्हता. माझा कल कायम लाईट म्युझिक, बॉलिवूड म्युझिक, सेमी क्लासिकल, तिथे माझा बरं जास्त कल होता. कारण मे बी मला माहित नाही की मे बी ऑडियन्सच कारण असेल की एखाद्या गायकाला किंवा एखाद्या माणसाला परफॉर्मरला कायम असं वाटू शकते की अरे आपण काहीतरी वेगळं करावं. आणि क्लासिकल मी म्हणेन हा माउंट एव्हरेस्ट आहे संगीताचा, पण हल्ली T20चा जमाना आहे आणि क्लासिकल बद्दल प्रचंड आदर आहे. कारण पण हल्ली काय होतं, ऑडियन्सना ऑडियन्सची मानसिकता हळूहळू कमी होत चालली आहे की 3 तास एखाद्या जागी बसून एखादा राग ऐकावा, म्हणजे ऍक्च्युली त्या ऑडियन्सची पुन्हा उभारणी होण्याची गरज आहे मी म्हणेन. कारण क्लासिकल म्युझिक जपणारी आणि क्लासिकल म्युझिक पुढे नेणारी काही गुणी मंडळी गुणी गायक मंडळी अजूनही चांगलं काम करतायत, उत्तम गातायत, उत्तम तालमी तयार होत आहेत, पण माझा कल हा कायम जरा T20 कडे होत आहे टेस्ट मॅच पेक्षा.
0: सो यू आर स्पोर्ट्स पर्सन.
1: एक्झॅक्टली.
0: आणि आता गाण्याच्या विषयी निघालाय तर अजून एक गाणं सादर करावं गणपती विशेष भागामध्ये.

उठाई न जन्म जाई वाया।

झाड़ी पाना संग फूल तुम सुगंधी

0: खूप छान, खूप सुंदर. आता मला विचारायचंय म्हणजे आता हे ट्रॅक्सवर आपण गातो बरोबर, आता तू पटकन ट्रॅक लावला आणि मस्तपैकी गाणं सादर केलं. पूर्वी तसं होत नव्हतं, आता मला टेक्निकली आपण किती साऊंड झालेलो आहे म्हणजे किती आपल्यात सुधारणा झालेली आहे ते जाणून घ्यायचंय. कारण एक गायक आहे ते तुला आवडतं का, म्हणजे एक गायक आहे तुला आपला ट्रॅक गाऊन जातो, मग ती गायिका येते आपला ट्रॅक गाऊन जाते, असं होतं. पूर्वी कसं पूर्ण ऑर्केस्ट्रेशन असायचं, म्हणजे आपण लता दीदी आणि आशा ताईंचं जेव्हा उदाहरण देतो तेव्हा पूर्ण ते 20-20 गिटार्स 20-20 सगळं ऑर्केस्ट्रेशन असायचं. एक जरी चुकला आणि तेवढे त्यांचे रिहर्सल्स पण आहे आणि रिहर्सल झाल्यामुळे ते ताऊन सुलाखून ते गाणं बाहेर पडायचं आणि म्हणून ती गाणी मीट होतात. आणि आता सुद्धा आपण लता दीदी आशा ताईंची गाणी किंवा आता रफी साहेब आणि ह्याचा उल्लेख केला त्यांची किशोरदारची आपण गाणी गुणगुणतो, म्हणजे ती एव्हरग्रीन गाणी झालेली आहे. आणि आता ह्या टेक्निकलमुळे कसं झालंय की ते थोडेस गाणी थोडे दिवस गाणी
1: चालतात,
0: लाईफ जास्त नाही. तर ह्या मागे तुझा
1: जरी का आत्ताच्या पिढीचा असतो तरी तुम्ही एक छान शब्द रसिकांना सांगितलं तो म्हणजे रिहर्सल. कुठल्याही गाण्याचं सक्सेस किंवा कार्यक्रमाचं सक्सेस रेकॉर्डिंगचं सक्सेस हे पूर्णपणे तालमीवर किंवा रिहर्सलवर अवलंबून असतं. मग ते क्रीडा क्षेत्र असेल, अभिनय क्षेत्र असेल, कुठलंही क्षेत्र असेल, ज्या क्षेत्रात रिहर्सल्स जास्त होतात ना त्या क्षेत्रात सक्सेस हा गॅरंटी असतो. त्यामुळे आम्ही ह्या जनरेशनचे असून देखील आम्हाला काय मनाच्या कोपऱ्यात असंच वाटते की जर का आम्ही त्या जनरेशनमध्ये जन्म घेतला असता तर आम्हाला लाईव्ह गाणं रेकॉर्ड करण्याची किंवा लाईव्ह रेकॉर्डिंग ह्या दिग्गजांची बघण्याची एक संधी मिळाली असती. आता टेक्नॉलॉजी बदलत चालली आहे, लोकांना वेळ फार कमी असतो, लोकांच्या कमिटमेंट्स बदलले आहेत, त्यामुळे काय होतं एखादा ट्रॅक संगीतकार रेडी करून ठेवतो, मग त्याच्या डोक्यात जे गायक असतील ज्या गायिका असतील त्या दोघांपैकी कोणाला तरी एखादा वेळ असेल तो अगोदर येतो, डुएट असेल तर मग तो अगोदर गाऊन जातो, मग ज्याची डेट अवेलेबल असेल त्यानंतर तो त्याच्यावर व्हॉइस डब करून जातो, मग ते गाणं तयार होतं. म्युझिशियन अगोदर ट्रॅक डब करून जातात, त्यामुळे गाणी अप्रतिम काही होतातच अजूनही जन्माला येत आहेत. पण 100 वादक एलपी साहेब रफिकांत पॅरलल साहेब असतील, आरडी बर्मन असतील, 75 वादक, 50 वादक, मग रफी साहेब आशाताई किशोरदा लताजी सगळे एकत्र गाणं रेकॉर्ड करणार, म्हणजे तो जो एक माहोल असायचा किंवा जो कोणी एकदा जरी चुकेल त्यासाठी सगळ्यांना परत ते गाणं टेक घ्यावं लागेल. म्हणजे वादक पण इतके कसलेले आणि इतके कमाल असतील तेव्हाचे की आमच्याकडून एखादी चूक झाली तर भारतरत्न लता मंगेशकरांना हे गाणं परत रेकॉर्ड करावं लागेल, म्हणजे ती किती मोठी जबाबदारी आणि भीती असेल त्यांना. त्यामुळे एका गाण्याची मी मला वाटतं मी मला जितकं माहिती आहे मी जितकं ऐकलंय ज्येष्ठांकडून की 14-14-15-15 दिवस एकाच गाण्याची सांगायची, त्यामुळे ते गाणं इतकं बोलायचं आणि त्यात मग इमोशन्स आणि मग त्यात भाव अजून उत्प्रोत यायचे. त्यामुळे आता आपल्याला पर्याय नाही, आता ती जी पूर्वीची जी मजा आहे ती आता होणं शक्य नाहीये किंवा हेन्सफोर्थ तर अजून काहीतरी वेगळं होईल आपल्याला माहित नाही, पण लाईव्ह रेकॉर्डिंग आता पुन्हा होणं फार कठीण.
0: म्हणजे मी तुला स्टुडिओत बसून सांगेन नचिकेत गाणं पाठव असं पण होऊ शकेल. नक्कीच एक परत एक विश्रांती घेऊया आणि सेलिब्रिटी गणेशोत्सवमध्ये सुप्रसिद्ध गायक नचिकेत देसाई यांच्याशी संवाद साधूया. स्वागत. आज आपण सेलिब्रिटी गणेशोत्सव मध्ये सुप्रसिद्ध गायक नचिकेत देसाई यांच्याशी गप्पा करतोय. नचिकेत आता फ्युचर काय म्हणजे आता गणपती तुला म्हणजे पावणार आहे तर गणपतीकडे काय मागणं असेल की संगीत क्षेत्रात पुढे गायक म्हणून तर तुम्ही वाटचाल चालू असेल पण संगीतकार व्हायचं वगैरे असं काही ठरवलंय
1: अजूनपर्यंत तरी आपण एखादं गाणं कंपोज करावं किंवा गाण्याला चाल लावावी अशी मानसिकता आतून आली नाहीये कारण संगीतकार होणं म्हणजे ते आतून यावं लागतं मी असं म्हणतो. पण गाण्याकडे माझा सुरुवातीपासून जास्त कल आहे, मला व्होकल्स वर जास्त माझा भर आहे, त्यामुळे एखादं गाणं यू नेव्हर नो कधी जन्माला येऊ शकतं कधी वाटू शकतं वाटू शकते की मी एखाद्या गाण्याला एखादा सुंदर शब्द हाती आले तर मी ह्याला चाल लावावी बघूया प्रयत्न कसा अजून तर इतके विचार नाही पण गाण्यात अजून किती छान सुधारणा करता येतील अजून आपण कसे इम्प्रूव्ह होऊ शकतो कारण गाण्यात इम्प्रुव्हमेंटला हा सतत स्कोप असतो तुमच्याकडे सतत तुम्ही तुमचं गाणं इम्प्रूव्ह करू शकता त्यात सुधारणा आणू शकता तर त्याच्याकडे सध्या जास्त
0: फोकस्ड आहे. आता ह्या सगळ्या पुरस्कारांमध्ये हे तर थोडेच आहे दुसऱ्याला ठेवलेले पण असे बरेच पुरस्कार तुम्हाला मिळालेले आहेत त्यातल्या सगळ्यात म्हणजे लक्षात राहिलेल्या काही आठवणी किंवा काही पुरस्कार याविषयी थोडस जाणून घ्यायचं आहे. आणि अर्थातच फॉरेनला जे परफॉर्मन्सेस केलेले आहेत म्हणजे फॉरेनचे कॉन्सर्ट कसे होतात म्हणजे कम्पेअर टू इंडियन म्युझिक तर ते कॉन्सर्टचे सुद्धा जाणून घ्यायचे अप्रूप आहे कसे ते
1: साधत होते. पुरस्कार सगळ्यांच्या आशीर्वादाने परमेश्वराच्या कृपेने सगळ्यांच्या आशीर्वादाने की अनेक मिळाले पुढे देखील मिळतील अशी आशा करतो. पण सगळ्यात पहिला पुरस्कार जो आपल्याला मिळतो तो काय स्मरणात राहतो मग तो एखाद्या संस्थेकडून मिळालेला असेल किंवा एखाद्या चॅनलकडून एखाद्या ठराविक स्टेजपर्यंत पोहोचण्यात आपल्याला मिळालेला असेल तर मला असं वाटतं मी सगळ्यात पहिली स्पर्धा जी जिंकलेली होती म्हणजे आयडियल क्लासेस आयडियल फाउंडेशनचे जे जगदीश वाडावकर त्यांच्या कॉलेज लेवलवर स्पर्धा व्हायच्या जेव्हा मी अगदी सारेगमच्या पण अगोदरचं जेव्हा मी अगदीच 10वी पासआउटून 11वीत ऍडमिशन घेतली तर तेव्हा मला माझं पहिलं बक्षीस मिळालेलं मला वाटतं काहीतरी 751 रुपये वगैरे असं प्राईस होतं आणि इट इज ऑलवेज क्लोज टू युअर नंतर तुम्हाला अनेक पहिलं पाकिट म्हणू किंवा स्वतःच्या मेहनतीने काहीतरी आपण केलं किंवा अचीव्ह केलं नंतर मला अनेक राजाश्री शाहू पुरस्कार मिळाला जयसिंग कोसा नंतर सिंधुताई सपकाळांच्या उपस्थितीत मला मिळाला नंतर सुधीर फडके युवनविश पुरस्कार मला इंद्रधनू ठाण्याने दिला जी एक प्रतिष्ठित मोठी संस्था आहे ठाण्याची पण ते एक सुरुवातीचं एक असताना आणि माझा पहिला कार्यक्रम मला आठवतो जेव्हा मला आठवतंय मला वाटतं आमचे एक सुहास कबरे काका म्हणून गोरेगावमध्ये खूप मोठं नाव आहे त्यांनी मला वाटतं 9वीत की 8वीत मला शुक्रकारानंद वाला एक गाणं गायची संधी दिलेली आणि मला तेव्हा 200 रुपये मानधन दिलेलं ते मानधन फार जवळच आहे कारण की आपली पहिली पायरी असते आणि त्यामुळे ती जी त्या ज्या मेमरीज आहेत किंवा त्या ज्या आठवणी आहेत त्या आठवणींना नंतर किती यश मिळालं तरी सबस्टिट्यूट असतं किंवा त्या कायम तुमच्या मनात सुवर्णाक्षरात कोरलेल्या असतात
0: हृदयाच्या एका कप्प्यात असतात त्या
1: खरं आणि येणाऱ्या पिढीला मी हेच म्हणेन की गाणं शिका हल्ली इतकं फास्ट जग झालंय की इन्स्टंट सक्सेस सगळ्यांना हवं असतं सगळ्यांना टीव्हीवर नेम फेमच्या मागे असतात नेम फेम गरजेचं आहे त्याशिवाय देखील पर्याय नाहीये पण मी म्हणेन की नेम फेम हे लॉंग लास्टिंग असलं पाहिजे शॉर्ट नेम फेमला पण काही उपयोग नाही तुम्ही एखाद्या टीव्हीवर याल देखील आणि काही महिन्यात तुम्हाला लोक जर का विसरणार असतील तर त्या नेम फेमला काही उपयोग नाही तुम्ही स्वतःला एक लंबी रेस का घोडा जर का समजून काम करायला लागलात की मी आता समजा 15-20 वर्षांचा असेल आणि मला जर का 85 पर्यंत चांगलं काम कन्सिस्टंटली करायचं तर मग त्यासाठी लागणारी जी धडपड आहे किंवा त्यासाठी लागणारी जी मेहनत आहे ती जर का तुम्ही केली म्हणजे एखाद्या गुरुंकडे चांगलं शिक्षण घेतलं गाण्याप्रती श्रद्धा ठेवली सिन्सिअरिटी ठेवली तर मग तुमचं भविष्य नक्की
0: फॉरेन कॉन्सर्ट्स
1: तुम्ही मगाशी म्हणालात फॉरेन कॉन्सर्ट्स बद्दल मी म्हणेन की आपल्याकडे भारतीय कलाकारांना बाहेर अतोनात प्रेम मिळतं म्हणजे त्यांना प्रचंड उत्सुकता असते त्यांना प्रचंड कुतूहल असते की अरे इंडियातून कलाकार येऊन त्यामुळे त्यांना प्रचंड एक आतुरता असते तरी आम्ही हे कार्यक्रम तिकडे येऊन परफॉर्म करायला त्यांना इन्व्हाइट करावं त्यामुळे प्रचंड रिस्पेक्ट मिळतो प्रचंड चांगली ट्रीटमेंट मिळते आणि कुठल्याही व्यक्तीला मी असं म्हणेन कुठल्याही व्यक्तीला फॉरेनला जाऊन गायची संधी मिळाली तर त्याचा आनंद कायमच असतो म्हणजे कोणी किती म्हटलं तरी आपण कुठेतरी परदेशी जाऊन आपली कला सादर करतो ही एक छानच गोष्ट आहे त्यामुळे इकडे जसं आम्हाला प्रेम मिळतं भारतात आम्हाला जसं ऑडियन्स मिळतं तितकाच छान ऑडियन्स आम्हाला परदेशात मिळतो आणि इनफॅक्ट आम्हाला त्याचा अभिमान आहे की आपली भारतीय संस्कृती किंवा भारतातली जी कला आहे ती आपण साधा समुद्र पार जाऊन सादर करतो आणि आपल्या देशाचा झेंडा आपण तिकडे रोवून येतो त्यामुळे त्यासारखं दुसरं सुख नाही.
0: नक्कीच खूप छान आणि ह्या क्षेत्रात इतकी वर्ष तू आहेस तर काही मान्यवर व्यक्तीची तुझी पर्सनली ओळख झाली असेल तर अशा काही ज्याने तुला शाबासकीची थाप दिली किंवा अरे वा खूप छान झालं गाणं म्हणजे ऑडियन्स तर प्रतिक्रिया देतच असतात पण काही व्यक्तींची खास
1: सगळ्यात मोठी आठवण मला प्रामुख्याने आठवते ती म्हणजे उषाताई मंगेशकर म्हणजे जेव्हा त्या 2009 मी गौरव महाराष्ट्राचा रियालिटी शो करत होतो आणि मला वाटतं नाट्यसंगीताच्या एपिसोडला त्या चीफ जज म्हणून चीफ गेस्ट म्हणून होत्या आणि त्यांनी एपिसोड झाल्यावरच माझा नंबर घेतला मागून आणि शेड्यूल संपल्यावर आपण भेटू असं त्यांनी सांगितलं म्हणजे तेव्हा मी अगदीच मी अजूनही म्हणेन की तेव्हा आपण अगदीच नवीन नवीन असतो म्हणजे 2009 म्हणजे अगदी आय वॉज 19 or 18 ऍज आय सेड आत्ता 18-19 वर्षी कार्यरत असलेली मुलं त्यांची प्रगती आणि आमची तेव्हाची प्रगती जमीन असणार कारण आता जनरेशन पण इतकं ऍडव्हान्स झालंय टेक्नॉलॉजीमुळे त्यांना छान एक्सपोजर मिळालं पण उषाताईंनी मला नंतर फोन केला झालं की माझा असा असा आसामला कार्यक्रम आहे आणि तुम्ही गाल का म्हटलं नक्कीच आवडेल नंतर त्यांनी मला प्रभुकुंजावर बोलवलं आणि मी म्हणेन मी खूप भाग्यवान आहे की दिदींची आणि माझी भेट झाली नाही पण किमान त्या वास्तूत मला प्रवेश करता आला त्यांच्या आशीर्वादाने आणि माझा पहिला विमान प्रवास विमान प्रवास उषाताईंमुळे झाला मी आसामला त्यांच्यावर ऍज अ मेल को सिंगर म्हणून गायलो आणि ती शाबासकी जी आहे नंतर मला अनेक मान्यवरांकडून मला प्रोत्साहन मिळालं हनुमंतदाताई पोडवाल असतील यशवंत देव काका असतील आता नुकतंच मी मागच्या कडेत बेला शिंदे बरोबर अजय अतुल असतील अनेक लोकांबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली रवींद्र साठे असतील अशोक पत्की सर असतील पण ती सगळ्यात पहिली जी पाटीलाची थाप असते ती फार स्मरणीय असते
0: इथे सुद्धा प्रभुकुंजावर जाणं हे कित्येक लाखो करोड लोकांचं स्वप्न असतं आणि ते तुझं पूर्ण झालेलं आहे आणि बाप्पाचे आशीर्वाद आहे तर आपल्या या सेलिब्रिटी गणेशोत्सवाची सांगता परत एकदा तुझ्या गाण्याने करावी अशी मी तुला विनंती करते.

नक्कीच. आणि सुखद करता दुःख करता या गणेशाच्या प्रार्थना करू, या सिद्धिविनायकाच्या प्रार्थना करते की तुला असंच दैदीप्यमान यश उत्तरोत्तर मिळत राहो आणि तुझं नाव चारो दिशात झळकत राहो अशी इच्छा व्यक्त करते. आणि खूप छान आणि आमच्या सेलिब्रिटी गणेशोत्सवामध्ये सहभागी झालास त्याबद्दल मनपूर्वक. तर प्रेक्षक, आज आपण सेलिब्रिटी गणेशोत्सवामध्ये नचिकेत देसाई यांच्याशी संवाद साधला. आमचा हा पॉडकास्ट तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी खात्री बाळगते आणि मी तेजस्विनी आपला निरोप घेते. धन्यवाद.

0: मितवा
1: फ्रेंड फिलोसॉफर गाइड मित्र तत्वज्ञ पटड़े
0: मितवा
1: तू माझी मी तुझा

व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.

0: आहेस इथे. मी तुला आधीच सांगितलेलं ना, तुझा आणि माझा संबंध आता संपलाय.
1: नको ना असं बोलूस यार.
0: तुला माहितीये ना, सायन्स कधी खोटं नाही बोलत.
1: ते मला काही माहित नाही. मला माझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे. माझं प्रेम तुला कधीच काही होऊ देणार नाही.
0: तू जा ना, तुझं आयुष्य माझ्या मागे नको बर्बाद करूस.
1: माझ्याशी लग्न करशील?

या कृष्णाची राधा तर त्याला केव्हाच सोडून गेली होती, हे तर फक्त भास होते तिच्या असण्याचे. अनंत काळापासूनचं राधाकृष्णाचं हे प्रेम आजही अधूरच आहे, कारण कृष्णाला त्याची राधा तेव्हाही भेटली नव्हती आणि कृष्णाला त्याची राधा आजही भेटली नाही.

What happened, Sachin? कोई कॉल नहीं, एसएमएस भी नहीं।

Australia, mi helicóptero.